संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या.
मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार आषाढ कृष्ण द्वादशी आणि त्यानंतर त्रयोदशी अर्थात 10 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र। संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचा आज संजीवन समाधी सोहळा दिन आहे। संत कन्नन महाराजांची आज पुण्यतिथी आहे। गणेशपुरी तालुका वसई इथल्या श्री नित्यानंद महाराजांची आज पुण्यतिथी आहे।

0: आज सोम प्रदोष आहे।
1: ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। ब्रह्म हेच एक सत्य तत्व आहे असं उपनिषदांच्या आधारे शंकराचार्यांनी सिद्ध केलं आहे। हे सिद्ध करीत असताना या संदर्भात त्यांनी जीव आणि जगत त्याचप्रमाणे बंध आणि मोक्ष यांचा विचार मुख्यतः केला आहे। चार्वाक किंवा जडवादी नास्तिक यांच्या देहात्मवादी तत्वज्ञानाशिवाय इतर सर्व भारतीय तत्वज्ञान मोक्षवादी आहेत। तसंच शांकर तत्वज्ञानही मोक्षवादी आहे। त्यामध्ये मोक्ष हे मुख्य ध्येय मानून त्यानुसार इतर सर्व विचार मांडलेले आहेत। या तत्वज्ञानाचा म्हणजे ब्रह्मसाक्षात्काराचा अधिकारी त्याला मुमुक्षु म्हटलं जातं। मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा। तो साधन संपन्न म्हणजे ज्ञानाचा अधिकारी असला पाहिजे। त्याकरता साधन चतुष्टय सांगितली आहेत। ती अशी, पहिलं नित्यानित्य वस्तू विवेक, म्हणजेच नित्य वस्तू कोणती आणि अनित्य वस्तू कोणती यांच्यातला भेद स्पष्टपणे समजणारा। दुसरं साधन आहे इहामूत्र फलभोगा विराग, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक फलांचा म्हणजे सुखांचा उपभोग घेण्यासंबंधी विराग म्हणजे अनिच्छा असणारा। तिसरं साधन शमदमादी षटक संपत्ती, म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा यांची प्राप्ती करणारा। आणि चौथं मुमुक्षुत्व, म्हणजे संसार बंधातून मुक्त होण्याची दृढ इच्छा असणारा। ही साधन चतुष्टय करणारा मानव हा साधन संपन्न म्हणजे ज्ञानाचा अधिकारी होतो आणि मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर जाऊ शकतो।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 10 ऑगस्ट. अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत हाच माझा परमार्थ. ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात. जो झाला राम भक्त तेथेच माझा जीव गुंतत. मला राम भक्ता वीण काही सत्य सत्य जगी कोणी नाही. जीवाचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख. तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही. पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती वीण शोभा नाही जगती. मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्याला लागली. तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला. सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण. मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास. आनंदाने राहावे जगात. अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी. व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला. राम सखा झाला नामी धन्य मला केला. मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले. नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद. माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत. मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर. तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण. दुःखी होऊन न करावे अप्रमाण. तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता. उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला. माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे. दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास. शेवटी मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही. अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर. मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे. आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख. सदा रहावे समाधानी नको सुखदुःख काळजीचा लेश. माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर. राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर. सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण. सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे. जगाचे ओळखावे अंतःकरण तैसे आपण वागावे जाण. नामा परते दुजे न मानावे एका प्रभूस शरण जावे. हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास. विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण. अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतीती ब्रह्मस्वरूप स्थिती. नामी निरंतर जडो वृत्ती, मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार, न सोडावा आता धीर, सुखाने करा नामस्मरण, कृपा करेल रघुनंदन। काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। चिंतोपंत टोळ यांच्या घरी विष्णू पंचायतन होतं। ह्या विष्णू पंचायतनाला 1 कोटी तुळशीची पानं वाहण्याचा संकल्प चिंतोपंतांनी केला होता। रोज पहाटे स्नान करून चिंतोपंत तुळशीची पानं गोळा करीत आणि ती विष्णू पंचायतनाला वाहत। त्यांची पूजा चालू असताना कधी कधी स्वामी समर्थ येत असत। स्वामी आले की चिंतोपंत टोळ काय करायचे, तर स्वामींना देवघरात एका पाटावर मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने बसवायचे, श्री दत्तावतारी स्वामींची मनोभावे पूजा करायचे आणि विष्णू सहस्रनाम म्हणून स्वामींच्या चरणांवर तुळशीपत्र वाहायचे। एके दिवशी स्वामी घरी आले असताना चिंतोपंतांनी स्वामींची यथासांग पूजा केली। धूप दाखवला, नैवेद्याचं ताट स्वामींपुढे ठेवलं, साष्टांग नमस्कार घातला, स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि चिंतोपंतांनी स्वामींना साकडं घातलं की स्वामी, तुमचे चरण पूजेसाठी मजसन्निध असावेत, तुमच्या पादुकांची नित्य पूजा व्हावी असं वाटतं, स्वामींनी ह्या भक्तावर कृपा करावी। स्वामींनी चिंतोपंतांकडे पाहिलं, म्हणाले, तुझ्या इच्छा पूर्ण होतील। आणि स्वामी अचानक पाटावर उभे राहिले, क्षणभर चिंतोपंतांकडे पाहिलं आणि झपझप निघून गेले। स्वामी गेले त्या दिशेकडे पाहात चिंतोपंत बराच वेळ उभे होते। नंतर ते घरात आले, त्यांची तीक्ष्ण नजर स्वामी बसले होते त्या पाटाकडे गेली आणि त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला। स्वामींचे चरण पाटावर स्पष्टपणे उमटलेले होते। ओल्या वाळूत पावलं उमटावीत तितकी ती स्पष्ट होती। चिंतोपंत टोळांना परमानंद झाला। स्वामी चरणांची चिंतोपंत टोळ नित्य पूजा करू लागले। पाट पुसला किंवा घासला तरी ती पावलं तशीच राहिली होती। शेकडो लोकांनी ह्या उमटलेल्या स्वामी चरणांचं दर्शन घेतलं। स्वामींच्या अद्भुत चमत्काराची स्वामी भक्तांना साक्षात प्रचिती आली होती। चिंतोपंतांनी विष्णू सहस्त्रनाम म्हणत तुळशीची पानं स्वामी चरणांवर वाहिली। ज्या दिवशी 1 कोटी तुळशीची पानं वाहण्याचा संकल्प पूर्ण व्हायचा होता, त्या दिवशी पहाटे स्वामी चिंतोपंतांच्या घरी आले। चिंतोपंतांनी आपला संकल्प स्वामींच्या चरणसाक्षीने पूर्ण केला। त्या क्षणी देवघरात अचानक सूर्यप्रकाश दाटावा असा प्रकाश पडला। खोली सुगंधाने भरावी तशी भरून गेली, घमघमाट सुटला। दत्तावतारी स्वामी चिंतोपंतांच्या समोर उभे होते। भगवंताचं साक्षात दर्शन चिंतोपंतांना घडलं। स्वामी भक्तीची ती सुंदर फलश्रुती होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का भगवंताचे सूर हृदयात घुमायला लागले की आनंदाला पंख फुटतात आणि आपण भगवंत अस्तित्वाच्या अवकाशात मुक्तपणे उडू लागतो। हा आनंद फक्त अखंडपणे नामस्मरणात रममाण झालेल्या परमभक्तांनाच मिळतो। म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आपण भगवंत नामातच आपले ज्ञात अस्तित्व विसरावे, देहभान हरपून नाम घ्यावे, तरच भगवंत चरण उमटतात।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे RN पराडकर यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: जय। देवर्षि नारद भगवान की जय।
1: दृश्य जगतातील गुंतवणूक जर कमी व्हायची असेल तर दिवसातनं काही काळ एकांतात राहता आलं पाहिजे। काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ। दिवसातनं काही काळ आपण एकटं राहण्याचा अभ्यास केला पाहिजे। काही काळ आपण एकांतात राहण्याचा अभ्यास केला पाहिजे। सारखं माणसांमध्ये असणं हे सुद्धा एक प्रकारचा आजार आहे, एक प्रकारचा सायकिक डिसीज आहे। दिवसातनं काही तास आपल्यापैकी प्रत्येकाने एकांतात राहण्याचा अभ्यास केला पाहिजे। आपल्याकडल्या बऱ्याचशा लोकांना एकांताची सवय नसल्यामुळे त्याच्या मुलाकडे सुनेकडे अमेरिकेत जातात किंवा परदेशात जातात, त्यांना तिथं करमत नाही। कारण सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात, शनिवार रविवारच्या कोणाला मोकळा वेळ नसतो आणि यांना एकांताची सवय नसल्यामुळे संधी आहे की सोमवार ते शुक्रवार आपण दासबोध वाचणी करू, लेखन करू, पारायण करू, प्रवचनाच्या सीडी ऐकू। केवढी चांगलून आलेली संधी आहे, म्हणजे सज्जनगडावर जाण्यापेक्षा ती चांगली संधी आहे। गडावर तुम्हाला इतकी शांतता मिळणार नाही। गडावर थोडासा दंगा आरडाओरडा यात्रेकडून येणं जाणं सण उत्सव असाल तर त्याची काही गडबड गलबला एवढा एकांत तिथे मिळतो आहे, पण एकांताची सवय नाही। म्हणून समर्थांचा जयाची एकांत मानीला अवघ्या आधी कळेचा आला। ज्याला एकांताची सवय आहे त्याला सगळ्या गोष्टी लवकर कळतात, कारण तो एकांतात असल्यामुळे तो अंतर्मुख असतो, आत्मपरीक्षण करत राहतो। सारखं माणसांमध्ये असणं माणसं आपली चित्तवृत्ती विचलित करतात। दुसरा मनुष्य आला की लगेच मला थोडस बहिर्मुख व्हावंच लागतं, व्हावंच लागतं, त्याला इलाजच नाहीये। सार्त्रचं एक वचन आहे, जरा कठोर वचन आहे ऐकायला पण आणि सांगायला पण। सार्त्र म्हणतो दुसरा ही नरक आहे। दुसरा मनुष्य आला की नरक सुरू झाला। त्यांचा तुम्ही एकट्या म्हणून संन्याशाला सांगितलं तू एकाकी राहा, एकटा जीव सदाशिव काय म्हणतो आत्मस्वरूपामध्ये राहू शकतो। दुसरा मनुष्य आला की लगेच त्याची व्यवस्था, त्याची त्याला खुश करणं, त्याचं समाधान करणं, लगेच मनुष्य त्यामध्ये अडकतो, लगेच बहिर्मुख होतो। म्हणून विविक्त स्थानम सेवते त्याला समाधान म्हटलंय, सदा सेवी अरण्य तारुण्य काळी मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी, चळे ना मनी निश्चयो दृढ जाता जगी धन्य तो दास।

कि ज्या संरक्षण कवचामुळे आपण असे बाहेर बिघडणार नाही, बिथरणार नाही। काही काळ साधना, काही काळ एकांत, सगळ्या संतांनी एकांतात साधना केलेली आहे। समर्थ टाकळी लावून बसले, एरवी, सज्जनगड, चापळ या सगळ्या जागा एकांताच्याच होत्या। दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो। रामनवमी उत्सवात समर्थ 8 दिवस डोंगरामध्ये असायचे। ते काव्य नुसतं गंमत म्हणून केलेलं काव्य नाही आहे। 9व्या दिवशी रामनवमीच्या दिवशी ते उत्सवामध्ये सामील व्हायचे। 8 दिवस रामघरीत असायचे। दासो डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देवा भक्ता सवे ध्यातो नित्य नेमे। भक्त जसं देवाचं ध्यान करतात तसं आहे तिथं घळीमध्ये जाऊन देवाचं ध्यान करतो। देवा भक्ता सवे ध्यातो नित्य नेमे, असे त्यांची एकांतातली साधना आहे। विवेकानंद अमेरिकेत एवढे लोकप्रिय झाले, तिथून भारतात आल्यानंतर त्यांची पत्र वाचा। सध्या मी काश्मीरमध्ये 15 दिवस आहे, येथे मी एकांतात साधना करत आहे। सध्या मी अल्मोऱ्याला हिमालयाच्या गुहेमध्ये एकांतात राहिलेलो आहे। आल्यानंतर पुन्हा एकांतात साधना करत राहतात, वेगवेगळ्या ठिकाणी उपासना करत राहतात। नाथांनी शूलभंजनच्या टेकडीवरती एकांतात साधना केली। तुकाराम महाराजांनी भंडाराच्या डोंगरावर जाऊन एकांतात साधना केली। जन विजन झाले आम्हा विठ्ठल नाम प्रमाण, किंवा वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे अळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करू, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपण असी। आत्मसंवाद, विमलजी ठकरांनी त्याला आत्मसंवाद म्हटलेले। लोकांमध्ये आलं की लगेच मग त्याचे गुण, त्याचे दोष, तो चांगला आहे, तो वाईट आहे, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, लगेच विचार मन धावायला सुरुवात होते। लागले दुसऱ्याबद्दलचा विचार, तो अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, त्याचे प्रतिकूलचे मुद्दे कोणते, अनुकूलतेचे मुद्दे कोणते, मला त्याचा उपद्रव होईल का। म्हणून एकांत विविक्त देश, अशा एकांतवासामध्ये तो मनुष्य राहतो। आणि जेव्हा गलबाला असतो तेव्हा लोकसंग्रह करतो। लोकसंग्रह आणि लोकेशना याच्या सीमारेषा ज्या आहेत त्या बरोबर ओळखल्या पाहिजेत। लोकसंग्रह तर केला पाहिजे, पण लोकांच्या आहारी जाता कामा नये। म्हणून पुढे म्हटलंय लोकबंधम उन्मूलयती, याच्या लोकांचं बंधन सुरू होतं। लोक मदत करतात आणि मदत केल्यानंतर अडचणीत आणतात, बंधन करतात। तर रामकृष्णाचे स्वामींनी एक साधा प्रसंग आहे गमतीचे, पण कसं बंधन निर्माण होत ते म्हणाले। एके ठिकाणी म्हटले जेवायला गेलो, जेवायला गेल्यानंतर त्यांनी शर्टचं कापड दिलं, भगवं वस्त्र मला दिलं म्हटले। आणि म्हटले स्वामी तुम्ही भजन खूप छान म्हणता, भजन म्हणा ना। म्हटलं भगवं वस्त्र घेतल्यामुळे भजन म्हणावं लागलं म्हटले। म्हणजे शर्टचं कापड मिळालं ते आपण आता स्वीकारलं, आता त्या लोकांना नाराज कसं करता येईल। म्हणून म्हटलं मला भजन म्हणावं लागलं। म्हणजे लोकांच्या बंधनात मनुष्य कसा अडकतो, मनस्वी असलं पाहिजे साधकाने, पूर्ण बिंदास असलं पाहिजे। आपली अंतरस्थिती भंग करून लोकालीन होता कामा नये। निवेदिता विवेकानंद काम इंग्लंडमध्ये करत होत्या, नंतर त्या भारतात आल्या, आधी इंग्लंडमध्ये राहून काम करत होत्या। त्यांचे फायनान्सर होते स्टर्डी आणि मुलर। स्टर्डी आणि मुलर हे दोघेही त्यांना आर्थिक मदत करत होते। हळूहळू निवेदिता स्टर्डी आणि मुलरच्या अधीन जायला लागली। काही गोष्टी विवेकानंदांनी सांगितलेल्या आहेत त्या डावलायच्या, आणि स्टर्डी आणि मुलरचं ऐकायचं, कारण स्टर्डी आणि मुलर फायनान्सर आहेत। विवेकानंदांनी शेवटी निवेदिताने पत्र लिहिलं की तुम्हाला स्टर्डी आणि मुलर यांच्याकडनं जे आर्थिक सहाय्य होत आहे ते भगवंत त्यांना तशी बुद्धी देतो आहे, म्हणून होत आहे। जो भगवंत त्यांना तुम्हाला आर्थिक सहाय्य करण्याची मदत करण्याची बुद्धी देतो त्या भगवंताचं तुम्ही अनुसंधान ठेवा, स्टर्डी आणि मुलरचं अनुसंधान करू नका। यो लोकबंधम उन्मूलयती। मग लोकांच्या मदती स्वीकारता स्वीकारता लोकांच्या अधीन होणं होऊन जातं, मग त्या लोकांचं बंधन

0: आहे ते तो स्वीकारत नाही, निस्त्रैगुण्य भवती, तो तिन्ही गुणांच्या अतीत होतो। भगवंताने गीतेत अर्जुनाला सांगितलंय त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन, गुणातीत हो। रजोगुण आणि तमोगुण हे तर अडथळे आहेतच, ते साधकाच्या दृष्टीने त्याज्य आहेतच, पण ते दोन्ही त्याजून झाल्यानंतर सत्वगुणाचा सुद्धा त्याग करावा लागतो। कुंदलकर महाराज एक वचन आहे, कुंदलकर महाराज म्हणतात सत्वगुणाच्या पलीकडे परमेश्वर आहे। परमेश्वर सात्विक आहे पण तो सत्वगुणाच्या अतीत झाल्यानंतर लक्षात येतो, तो गुणातीत आहे। म्हणून दत्तात्रय हे त्रिगुणात्मक आहे आणि तिन्ही गुणांच्या अतीत आहेत, तेव्हा सत्वगुणाचं सुद्धा ऍडिक्शन होता कामा नये। निस्त्रैगुण्य होणं याचा अर्थ रजतमाची ऍलर्जी नसावी, सत्वगुणाचं ऍडिक्शन नसावं। एखादा दारू पिणारा मनुष्य असेल लगेच त्याच्याबद्दल घृणा निर्माण होता कामा नये, एखादा सिगरेट ओढणारा असेल एकदम त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण होता कामा नये। गुणातीत याचा अर्थ सत्वगुणाचं व्यसन नाही आणि रजतमाबद्दल तिरस्कार नाही, सगळ्यांमध्ये मिसळता आलं पाहिजे। ते पवारे बाबा त्यांच्या गुहेमध्ये होते, चोर चोरी करायला आला, त्याला पण ते सांगितलं की पवारे बाबांकडे चांदीची भांडी खूप आहेत आणि ते गुहेमध्ये गाठोड्यात ठेवलेले आहेत। त्याने ते गाठोडं पाहून ठेवलेलं होतं आणि रात्री तो आला तर पवारे बाबांची समाधी लागलेली होती, त्या तलाटला हे समाधी अवस्थेत आहेत, आता ते गाठोडं आपण गुपचूप उचलो, पावलांचा आवाज करायचा नाही, गाठोड्याचा आवाज द्यायचा नाही, गुपचुपदान ते गाठोड उचललं आणि येऊन चाललं। तो थोडा पुढे गेला आणि वाकून असं बाहेर पडताना त्याच्या हातातनं ते गाठोडं खाली पडलं आणि खळलं असं त्याचा छन्न असा आवाज झाला भांड्याचा। भांड्याचा आवाज झाल्यावर पवारेवर डोळे उघडले, बाबाने डोळे उघडले पाहिल्यावर तो तसंच ते भांड्याचं गाठोडं जोडून पळायला लागला। जसे नामदेव त्या तुपाची वाटे घेऊन कुत्र्या मागे धावले तसं ते गाठोड घेऊन त्याच्या मागे धावले। अरे थांब म्हटले घेऊन जा असं काय करतो बेड्यासारखं, शेवटी पकडले त्याला त्याने। तर पवारे बाबा धावण्यात आणखी एक पर हा घाबरून धावत होता, ते बिंदास धावत होते, त्यांनी त्याला पकडलं, अरे घेऊन जा म्हटलं, आधी सांगितलं असतं तर काढून ठेवलं, ते बाहेर ठेवले असते म्हणले भांडी, सांगून यायचं नाही का। हा मनुष्य गुणांच्या आतीत चोर आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, आमची भांडी नेतो काय, तिन्ही गुणांच्या आतीत। सत्वगुणाचं सुद्धा ऍडिक्शन राहिलं नाही आता, आता सात्विक इच्छा सुद्धा शिल्लक राहिल्या नाही। पंढरपूरला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, ते पारायण झालं पाहिजे, अमुक जप झाला पाहिजे, या सात्विक इच्छा संपून गेलेल्या आहेत। आता फक्त लोकसंग्रहार्थ आणि लोकोद्धारार्थ या सगळ्या गोष्टी चालू आहेत धर्मसंस्थापनेसाठी, आता त्यांची स्वतःची इच्छा नाही। म्हणून कुठल्याही प्रकारच्या गुणाचं त्याच्या मनामध्ये अभिमान असत नाही, तिन्ही गुणांच्या अतीत होतो। म्हणून तीन मुक्ती त्याज्य म्हटलेल्या आहेत, सलोकता, समीपता आणि स्वरूपता, या तिन्ही मुक्तीमध्ये सगुणता आहे। फक्त सायोज्य मुक्ती निर्गुण आहे, तिन्ही मुक्त्या तिन्ही मुक्तीचा आहे चळण, सायोज्यता ते अचळ जाणं। म्हणून भक्त म्हणतो मला या तिन्ही मुक्ती नको, मला सायोज्यता मुक्ती हवी आहे, त्या सायोज्यता मुक्तीमध्ये तो तिन्ही गुणांच्या अतीत होतो। पुढचं जे आहे ते मोठं गमतीशीर आहे, योगक्षेमम त्यजती। आता योगक्षेमम त्यजती काय करणार, तो खाणार काय। इथं योगक्षेमम त्यजती याचा अर्थ योगक्षेमाची चिंता सोडून देतो, विहित कर्म करत राहतो, विहित कर्म कर्तव्य भावनेने ईश्वरार्पण बुद्धीने करणं आणि क्विट टेन्शन करणं फरक आहे की नाही सांगा। विवेकानंदांना धर्म परिषदेत बोलायचं होतं, आदल्या दिवशीपर्यंत प्रवेश मिळाला नाही, ते झाडाकडे ध्यानस्थ बसले, म्हणजे माझं कसं होईल ही चिंता त्यांच्या मनामध्ये नव्हती। एकदाच मनामध्ये अशी भीती निर्माण झाली आणि आलासिंगा पिरुमानला पत्र लिहिलं की मला ताबडतोब $800 पाठवून दे, तू जर हे पैसे पाठवले नाही तर या देशात माझ्यावरती उपाशी मारण्याचा प्रसंग येईल। जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांची सोय झाली तेव्हा पुन्हा आलासिंगा पेरुमाला पत्र लिहिलं की मी किती कृतज्ञ आहे, येथे परमेश्वर माझ्या बरोबर आहे, आता भगवान श्रीकृष्ण नाझरेत निवासी येशूच्या रूपाने मला मदत करतो आहे, असा असताना मी उपाशी मरेल असा कृतज्ञतेचा विचार माझ्या मनात आला कसा? पुन्हा शिष्याला म्हणतात मला क्षमा कर, ते पत्र माझं रद्द झालंय, आता मला पैसे घेऊन पाठवू नको, माझी व्यवस्था भगवंताने केलेली आहे। पंछी न करे नौकरी, अजगर न करे काम, दास मलिक कहे गए सबका दाता राम, आम्ही काय कोणाचे खातो श्री राम आम्हाला देतो। म्हणून धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी सांगितलं भारतातल्या संन्याशाचं वैशिष्ट्य आहे की त्या संन्याशाला आपण उद्या कुठे जेवणार आहोत हे माहिती असत नाही। त्यांनी गेले 10 वर्ष मला संन्यास घेऊन झाला आहे, माझं उद्याचं जेवण कुठे असेल हे मला कधी माहिती असत नाही म्हटलंय, अनसर्टन्टी। गृहस्थाश्रम माणसाचं वैशिष्ट्य काय? सर्टन्टी। आणि संन्याशाची शोभा कशात आहे? अनसर्टन्टी, काहीच माहिती नाही, उद्या कुठे झोपू माहिती नाही, दुपारचं जेवण कोण देईल माहिती नाही, रात्रीचं जेवण कुठे मिळेल माहिती नाही, चाललंय। तसा तो योगक्षेम त्यजंती याचा अर्थ त्याच्याबद्दलची काळजी सोडतो, कारण त्याला माहिती असतं परमेश्वर आधी मातेच्या स्तनात दूध निर्माण करतो आणि मग बाळाला जन्म देतो, तो आधी चारा निर्माण करतो आणि मग पक्ष्याला चोच देतो। काहीतरी व्यवस्था आहेत ना, त्यांनी केलेलीच आहे। म्हणून त्याचं वर्णन करताना शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, भोजनात छादने चिंता वृथा पुरवंती वैष्णवाह योसौ विश्वम बरो देवाहा सभक्तान किम उपेक्षते। सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नव्हे। दैशी स्थिती आहे, तैशापरी आहे, कौतुकुतुक आहे संचिताचे। असं कौतुक पाहायला लागलं की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे। प्रारब्धाचा नाश नाहीये, प्रारब्धाच्या तडाख्याचा नाश आहे, भोगाचा नाश आहे। प्रारब्ध घडत राहत याच्यावरती त्याचा काही परिणाम घडत नाही। मग तो योगक्षेम टाकून देतो याचा अर्थ त्याबद्दलची चिंता टाकून देतो। त्यालाच माऊलीने म्हटलेला आहे, हा योगक्षेम आघवा तयांचा मदची पडला पांडवा, जयांची या सर्व भावा आश्रय मी। त्या सगळ्या लोकांचं योगक्षेम व्हाम्यहम, पण कंडिशन काय आहे? अनन्या चिंतयंतो मा, ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां, नित्य अभियुक्त आहेत ते मला, सतत माझ्याशी जोडलेले आहेत, अशा सगळ्या लोकांची काळजी मी वाहतो। मग योगक्षेम आणखी असा अर्थ लावतात की योग म्हणजे प्राप्त झालेली भगवंताच्या अनुसंधानाची अवस्था आणि क्षेम म्हणजे त्या अवस्थेचं रक्षण। आपण म्हणतो देवा मला सतत ही सद्बुद्धी कायम राहू दे, चालू ठेव, माझ्या बुद्धीमध्ये पालट पडू देऊ नको, नाही तेवढ्या पुरता चांगला वाटलं आणि नंतर बुद्धीमध्ये पालट पडला असं होता कामा नये, शेवटपर्यंत बुद्धी तशीच राहू दे। मग जो माझा असा अनन्य भक्त असतो त्याला ददामी बुद्धियोगम तम, मी त्याला बुद्धी देतो, याचा अर्थ माझ्यापासून दूर जाण्याची दुर्बुद्धी त्याला कधीही होत नाही, तो सतत माझ्याशी जोडला राहतो। पुढे 48 व्या सूत्रात म्हटलेलं आहे, यह कर्मफलम त्यजती कर्माणि संन्यस्यती ततो निर्द्वंद्व भवती दद्वातीतम भवार्जुन। कृष्णाने सांगितलेलंच आहे, हे सगळे गीतेचे छाप असलेले श्लोक आहेत किंवा सूत्र आहेत। यह कर्मफलम त्यजती कर्मण्येव अधिकार असते माफलेशु कदाचन, फळाची अपेक्षा बाळगू नको। प्रत्येक मनुष्य करते पण स्वतःकडे घेतो आणि करते पण आले की लगेच फलाशा आली, पण मी जर करता नसेल तर, मी जर करता नसेल तर माझ्या फळावरती माझा हक्कच नाहीये, कारण फळाचा प्रश्न केव्हा येतो? इफ आय एम डुअर, पण मी जर डुअरच नाहीये तर मी क्लेम कसा करू शकतो फळाचा? तो करणारा आहे, मी निमित्त मात्र आहे, दाय विल बी डन, त्याची जशी इच्छा असेल तसं सगळं घडेल। मग अशा अवस्थेमध्ये माऊली म्हणते, तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू। या दोघींचे नाव बंधू कर्माचा की अर्जुना हा फलत्यागू आवडे कीर असलगू परियोगा माझी योगू धुरेचा आहे। ज्यांनी अशा प्रकारे फळाची अपेक्षा टाकलेली आहे तो सगळ्या योगांमधला मोठा योगी आहे। पण कर्म करायचं आणि फळाची अपेक्षा बाळगायची नाही हे इतकं सोपं नाही आहे। हा सर्वात खडतर आणि सर्वात कठीण असा योग आहे, कारण फलाशाही भविष्य काळात आहे आणि कर्म आहे वर्तमान काळात आहे। फळामध्ये अनेक प्रतिस्पर्धी आहेत, फळासाठी टपलेले खूप आहेत ना, मी एकटा नाही आहे, बाकीचे लोक आहेत, शक्यता आहे माझ्यापेक्षा त्यांचे प्रयत्न जास्त बरोबर असतील, खूप शक्यता आहे माझ्यापेक्षा त्यांचा त्याग जास्त असेल, खूप शक्यता आहे माझ्यापेक्षा त्यांची भगवत भक्ती जास्त असेल, कदाचित त्यांना मिळेल मला मिळणार नाही। फळ हे अनसर्टन आहे, पण कर्म हे पूर्णपणे आपल्या हातात आहे। आणि फळाकडे दुर्लक्ष केलं आणि कर्म केलं की कर्माचा आनंद तो हातातून कुणी हेरवून घेऊ शकत नाही, कर्माचा आनंद आहे। मग अशा पद्धतीनं तो कर्म करत राहतो आणि फळाची चिंता करत नाही। फळाची चिंता आली की पक्षपातित्व येत, मिळणार असेल तर करीन नाही तर करणार नाही। आपण पक्ष आपण इन्वॉल्व्ड होतो, इंटरेस्टेड पार्टी होतो। ज्याला फळाची अपेक्षा नसते तो मनुष्य इंटरेस्टेड पार्टी असत नाही, त्यावेळे त्याला कर्माचा खरा आनंद मिळतो आणि कर्म फुल कॉन्सन्ट्रेशन नाही होत। स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, फळाचं चिंतन करणारा तुमचा मनाचा एक कप्पा तुम्हाला कर्मापासून दूर नेत असतो किंवा तुमच्या कर्माच्या कौशल्यामध्ये अडथळा निर्माण करत असतो, तोही अडथळा तुमचा बदलून जातो। मग बरोबर तुम्ही कर्मच करत राहता, फुल कॉन्सन्ट्रेशन कर्मावरती। तेंडुलकरचं 100 औषधं घुशीरा का लागलं, मला 100 औषधं करायचं आहे, प्रत्येक वेळा टेन्शन। त्या काळात तो 2-3 90 पुढे आउट झाला, कारण माझे 100 व्हायचे आहेत, माझ्या तर 100 व्हायचे आहेत, मला तर 100 औषधं करायचं आहे। भक्त काय म्हणतो, मी कोण करणार, परमेश्वर करून घे। त्यावेळेस त्यावेळेला ते सहज लिलय म्हणून जात। मग तो कर्मफळ त्याग करतो, कर्माणी संन्यासती, तो कर्मांचा सुद्धा त्याग करतो। याचा अर्थ तो कर्म सगळी ईश्वरार्पण बुद्धीने करतो। जसं मगाशी सांगितलं की तो मनुष्य संन्यास घेत नाही, कर्मत्याग करत नाही, योगक्षम करतो, याचा अर्थ तो योगक्षमाची चिंता टाकून देतो आणि त्याचा विहित कर्म करत राहतो। तसं इथं कर्म टाकून देतो, याचा अर्थ कर्म तो भगवदार्पण बुद्धीने करतो, ईश्वरार्पण बुद्धीने करतो। तो कर्म करतो, त्या कर्मात त्याचा स्वतःचा संकल्प असत नाही। गीतेच्या भाषेत यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः, समर्थांच्या भाषेत ज्ञात्याशी संकल्प असेच ना, कारण त्याची निर्मूळ वासना, वासनाच नैशी झाल्या असल्यामुळे त्याच्या मनामध्ये कर्माचा कुठल्याही प्रकारचा संकल्प असत नाही। भगवंताने भक्ताची जी लक्षणं सांगितली आहेत त्यामध्ये सर्वारंभ परित्यागी एक लक्षण सांगितलेलं आहे, म्हणजे तो स्वतःहून ते सुरू करत नाही, तो जे करतो ती ईश्वराची त्याला प्रेरणा असते। सत्य संकल्पाचा दाता भगवंत, भगवंत त्याला सांगतो की तुझ्याकडून हे काम करायचं आहे, तू हे कार्य कर। मग भगवंताच्या सांगण्यावरनं तो ते काम करत राहतो, म्हणजे तो स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या वासनेपुटी, स्वतःच्या संकल्पाने कुठले कर्म करत नाही। त्याला भगवंताने म्हटले गीतेमध्ये, मयी सर्वाणी कर्माणी संन्यास्य अध्यात्म चेतसा, चित्त अध्यात्मात ठेव, चित्त भगवंताच्या अनुसंधानात ठेव आणि सगळी कर्म तू मला अर्पण कर। निर्द्वंद्व भवती, त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वंद्व असत नाही। किती मनुष्य द्वंद्वाने भरला आहे, मित्र शत्रू, आपला परका, जवळचा लांबचा, अनुकूल प्रतिकूल, सुख दुःख, हे सगळं मनामध्ये सतत भरलेलं आहे आणि सगळं आयुष्य या द्वंद्वामध्ये निघून जात. ही सगळी द्वंद्व काल्पनिक आहेत. मनाने मनुष्य ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करतो. कोणीतरी आपल्याला एकदम चांगला वाटतं, कोणीतरी आपल्याला एकदम वाईट वाटतं, कोणीतरी आपल्याला एकदम जवळचा वाटतो, कोणीतरी आपल्याला एकदम लांबचा वाटतो. हे जवळचा वाटणं आणि लांबचा वाटणं हे सगळं कल्पनेनुसार बदलत राहत. त्यामुळे जी द्वंद्व आहे ती सुद्धा कायम राहत नाहीत. राष्ट्राच्या बाबतीत तर म्हणतात, इन पॉलिटिक्स नायदर द फ्रेंड्स आर परमनंट नॉर फूज, ओनली इंटरेस्ट आर परमनंट. इलस्ट्रेटेड वीकलीने 1995 साली एका अंकामध्ये असं मोठे तक्ते दिले होते दोन. एक तक्ता होता 1975, एक तक्ता होता 1995. 1975 साली वाजपेयी जवाहर फर्नांडिस बद्दल काय म्हणत होते आणि 95 झाले ते त्याच्याबद्दल काय म्हणतात. लगेच त्याच्या खाली 1975 साली जवाहर फर्नांडिस वाजपेयींबद्दल काय म्हणत होता पण आता 95 झाली काय म्हणतोय. चित्रच बदलून गेलं. तेव्हाचे शत्रू आता एकदम काय झाले, मित्र झाले. जोपर्यंत युती सरकारमध्ये मिनिस्ट्री देत नव्हते तोपर्यंत शिवसेनेचे लोक कोण होते? अफजल खानाची फौज आली आहे. चायवाला तर पोरग काय पंतप्रधान होऊ शकणार आहे काय? मी तर प्रबोधनकारांचा मुलगा आहे. आणि नंतर त्याला चित्र बदलून गेलं. सगळी द्वंद्व काल्पनिक आहेत. शत्रू हे कल्पने तयार केला, मित्र सुद्धा कल्पनेने तयार केला. सत्तेमध्ये सहभाग घेता येतोय म्हणून मित्र आहेत, सत्तेत सहभाग घेऊ देत नाहीत ते आमचे शत्रू आहेत. आता शत्रू आहेत हे खरं आहे का मित्र आहे हे खरं आहे? पुन्हा आज जे चित्र आहे, दिस इज नॉट लास्ट एपिसोड, पुढे आणखी काय काय एपिसोड घडतील परमेश्वराला माहिती. सारखं बदलत राहणार आहे. या दोन्ही अवस्थेमध्ये समत्व, अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सारधान योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याती, त्याला निर्द्वंद म्हटलेलं आहे. सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो किंवा समस्त शत्रु च मित्रेच तथा मानमापन मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समत्संग विवर्जिता तुल्य निंदा तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित किंवा समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचना तुल्य प्रिया प्रियोधीर तुल्य निंदात्म संस्तुती. निंदा आणि स्तुती दोन्ही सारखं वाटणं सोपे का अवघड आहे? हे प्रॅक्टिकल अध्यात्म आहे. विवेकानंद जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेले. त्या मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश आहे. आता विवेकानंदांना प्रवेश ना करायचं काही कारण नव्हतं, पण तो पुजारी कर्मठ होता. त्याचं म्हणणं आहे समुद्र ओलांडला, हे चर्चेसमध्ये गेले, ख्रिश्चनांबरोबर खाल्लं पिल्लं, ख्रिश्चनांबरोबर चहा घेतला, नॉनव्हेज खाल्लं. हा मनुष्य आता हिंदू राहिला नाही. त्याने धक्केबुक्के मारून विवेकानंदांना मंदिरात बाहेर काढलं. मंदिर प्रवेशासाठी विवेकानंदांना आंदोलन करता आलं असते की नाही? केलं असतं तर किती तरुण त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते. अमेरिकेतनं आलेले होते, लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावरती होते. नुसतं आव्हान केलं असतं तरुणांना, 10,000 तरुण घेऊन मंदिरात शिरले असते, त्या पुजाऱ्याची जिरवली असती, पळताभोई थोडी गेली असती त्या पुजाऱ्याला. काय करावं विवेकानंदांनी? बाहेर पडले, मग आपल्या खोलीवर आले आणि तिथून ब्रह्मानंद महाराजांना पत्र लिहिलं, त्यांचे गुरुबंधू. ते वयाने जास्त होते, त्यांना ते दादा म्हणायचे. दादा, आज जगन्नाथ मंदिरात फार गंमत झाली. मी हिंदू नाही म्हणून त्या पुजाऱ्याने मला धक्काबुक्की करून मंदिरातनं हकलून दिले. मी हे सगळं सहन केलं कारण लोकांनी माझा खूप सन्मान केलेला आहे. मी थोडा अपमान सुद्धा सहन केला पाहिजे. लोकांनी माझी खूप स्तुती केली आहे, मी थोडी निंदा सुद्धा पचवली पाहिजे. पण ज्याला निंदा पचते त्याला स्तुती नक्की पचू शकते. काय विचार असेल कल्पना करा, हा मनुष्य निर्द्वंद्व आहे. सुखा संतोषानं यावे, दुःखा विषादानं वदावे, या दोन्ही गोष्टीकडे समत्व बुद्धी असेल. म्हणून अर्जुनाला सुद्धा नैतृगुण्य भव अर्जुन किंवा निर्योगक्षेमवान भव अर्जुन किंवा आत्मवान भव अर्जुन किंवा निर्द्वंद्व भव अर्जुन, हे सगळे योगक्षेमतेचे ती निर्द्वंद्व भवती हे सगळं जे दिलेलं आहे नित्रगुण भवती हे सगळं गीतेत तरी घेतलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी तू कर मग द्वंद्वातीत झालं की व्यवहारातली जी परिवर्तन होती त्या परिवर्तनावर लगेच आपण त्या माणसाला मित्र मानणार नाही किंवा शत्रू मानणार नाही की आज अशी परिस्थिती आहे यात बदल होऊ शकतो ज्याने मनुष्य लक्षात घेतो मदत केलं गेलं तो आपला मदत नाही केलं गेलं तो शत्रू आपण हे अगदी उथळपणाने आपले व्यवहार असतात एक सुंदर गाणं आहे न तुम बेवफा हो न हम बेवफा आहे मगर क्या करे अपनी राय जुदा आहे कोणीच बेवफा नाही आपले मार्ग वेगळे किंवा साहिरचा आणखी एक शेर आहे क्या तुमने किया क्या मैंने किया ये बात न दिल में दोहराना पहले भी पराये थे हम तुम अब फिर से पराये बन जाना पूर्वी आपण एकमेकापासून दूरच होतो आता पुन्हा दूर झालो काय त्यात एवढं आधी आपण एकमेकाला ओळखत नव्हतो मध्ये काही काळ आपण एकमेकाला ओळखलं तर अतिजवळीक निर्माण झाली पण पुन्हा आपण एकत्रित राहू शकत नाही नक्की झालं आता पुन्हा आपण परिचयाचे नव्हतो तसेच झालेलो आहोत असं समजायला काय हरकत आहे आणखी एक शायरी आहे तारूप रोग हो जाय तो उसको भूलना अच्छा आठवण जर आजार असेल ना तारूप म्हणजे आठवण आठवण हे जर आजार होत असेल तर मग त्या माणसाला विसरलेलं बरं तारूप रोग जे आहे हो जाय तो उसको भूलना अच्छा तल्लुक बोझ बन जाय तो उसको तोडना अच्छा तल्लुक म्हणजे संबंध संबंध जर ओझवत असेल तर ते तुटलेले बरं आहे ओझ कशाला बळगायचं वो अफसाना जिसे तकमील तक लाना भी नामुमकिन तकमील तक म्हणजे शेवटापर्यंत जी गोष्ट आपण शेवटापर्यंत नेऊ शकत नाही उसे एक खूबसूरत मोड देखर छोडना अच्छा त्या स्टोरीला असं काहीतरी एक पॅचअप करून टाकावं एक विशिष्ट टर्निंग पॉइंट द्यावा आणि ती स्टोरी तिथं संपली असं समजावं चलो एक बार फिर से अजनबी बन जाय हम दोन पुन्हा आपण एकमेकाच्या दृष्टीने अनोळखी होऊन जाऊ पण लगेच आपण दोन निर्माण करतो तो माझा शत्रू आहे तो माझा मित्र आहे मग मित्र असताना त्याच्याशी काय करू आणि काय नाही असं होत जातं आणि शत्रू झाला की कसा काटा काढता येईल याचे पुन्हा विचार सुरू होता निर्द्वंद्व द्वंद्वातीत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रिय अप्रिय चांगलं वाईट आपलं परक हा सगळा तुझ्या मनातला खेळ आहे त्या खेळांना बाहेर पड मग पुढे म्हटलेलं आहे वेदान अपि संन्यसती केवलम अविच्छिन्न अनुरागम लभते मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम जय जय
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर प्रस्तुती भक्तिसुधा

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम समर्थांच्या नाम मनोबोधातला 28वा श्लोक आपण पाहणार आहोत. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळपोटी थरारी. मना वाक्यने मस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ म्हणतात, आता ह्या श्लोकापासून 37व्या श्लोकापर्यंत हा शेवटचा चरण जो आहे, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने, हा चरण पुन्हा पुन्हा आलेला आहे. आणि ह्या 10 श्लोकामध्ये राघवाचं, म्हणजे रामचंद्राने काय काय केलं, त्यांच्या लीलाचरित्रामध्ये कुणाचा उद्धार केला, त्यांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त निरूपण करण्याजोगं नाही आहे. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की काय काय रामचंद्राने केलेलं आहे ते. तर ह्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे, दीनानाथ हा, आता पहिल्यांदा हा राम कसा आहे तो सांगितला आहे. हा राम कोदंडधारी, कोदंडधारी हा धनुर्धारी राम आहे. जसं गोपाळकृष्णाबद्दल म्हणायचं असलं तर सुदर्शन चक्र आपण म्हणतो, तसं रामचंद्रांच्या बाबतीत ते धनुर्धारी राम आहेत. तसं इथं राम कोदंडधारी आणि दीनानाथ आहेत. शस्त्र आहे, सामर्थ्य आहे आणि शिवाय करुणा आहे. नाही तर सामर्थ्य असतं पण करुणा नसते, आणि करुणा वाटते पण सामर्थ्यच नसतं काही करायला. दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येणं अवघड आहे. अवतारी पुरुषांच्या बाबतीत ते आहे सामर्थ्यही आहे आणि ते दीनानाथ आहेत. अनाथ जीवांचे रक्षण करणारे आहेत, पतितांचे पावन करणारे आहेत. म्हणून इथं ते दीनानाथ आहे आणि हा राम कोदंडधारी आहे. असं असल्यामुळे पुढे देखता काळपोटी थरारी, ज्या ठिकाणी रामचंद्र आहे तिथं म्हटलं, त्याला पाहून प्रत्यक्ष काळ देखील त्याचा थरकाप होतो रामचंद्रांच्या पुढे. म्हणजे असे समर्थ रामचंद्र आहेत, तेव्हा आपण जर त्यांना शरणागत झालो तर ते आपले नक्कीच रक्षण करतील. प्रश्न कुठं आहे, रामचंद्र तयार आहेत, भगवंत कृपा करायला तयार आहेत, आपण शरणागत होत नाही. खोटी आहे ती आपल्याकडून आहे, भगवंतांच्याकडून नाही आहे. ते उलट हात पसरून उभे आहेत की ये माझ्याकडे, ये वत्सा माझ्याकडे येतो, आपण जायला तयार नाही आहोत. मग इथं त्यांनी म्हटलेलं आहे की मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी. मी हे जे वाक्य सांगतोय ना ते सत्य समज, त्याच्यावर विश्वास ठेव, अविश्वास धरू नको. कोणतं वाक्य? नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा राम दासांचा अभिमानी आहे. त्यामुळे दास जेव्हा शरणागत होतो, त्याला सहाय्यासाठी हाका मारतो, तेव्हा राम कधीही मागं होणार नाही. तो संकटकाळी, त्याला काळ नाही आहे, वेळ नाही आहे, अमुक वाजता तो आहे असं नाही आहे, तो अखंडच आहे आणि तो भक्तांची वाट पाहतो आहे. इथं दासाभिमानी म्हटलंय, इथं दास समर्थाचा दास आहे. नवविधा भक्तीजी सांगितली, त्याच्यामध्ये दास्य भक्तीजी म्हटलेली आहे, तिथपर्यंत आलेला हा दास आहे. पुढे सख्य आणि आत्मनिवेदन. आत्मनिवेदनामध्ये तो भक्त भगवंताशी एकरूपच होऊन जातो, म्हणजे भक्त भगवंतच होतो आणि भगवंत भक्त होतो, म्हणजे दोन्ही एकच होतात. विभक्तपणे नसावे तरीचं भक्त म्हणवावे. आपण ही भक्ती करतो असं आपल्याला वाटतं, ते खरं नाही. तसं इथं आपण भगवंताचं दास्य करतो असा आपला भ्रम असतो, पण खरं दास्य होत नाही, त्याची सेवा आपल्या हातून होत नाही. कारण त्याची सेवा करणं ह्याचा अर्थ स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा म्हटलेलं आहे. ध्यानाच्या स्वामीच्या मनात जे आहे त्याप्रमाणे आपलं वर्तन, आचार विचार, उच्चार होणं हे त्याचं दास्यत्व आपण स्वीकारल्यासारखं आहे. पण तसं होत नाही. आपण फक्त त्याला नमस्कार करू, त्याची पूजा करू, सवड होईल तेव्हा, आठवण होईल तेव्हा त्याचं नाम घेऊ, तथापि खऱ्या अर्थाने दास्य हे आपण करत नाही आहे. ते जर असेल
तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, हे जे वचन सांगितलेले आहे, वाक्य सांगितलेलं आहे, हे तू सत्य धरून ठेव, त्या म्हणण्यावर कधी तू अविश्वास दाखवू नकोस, असं समर्थ सांगतायत. म्हणून ह्याच्यामध्ये ते म्हणतायत, हा राम जो आहे कोदंडधारी धनुर्धारी राम, हा दीना दीन व्यक्ती जे आहेत, शरणागत

करत असतो आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याच्या दिशेनं आपली दृष्टी वळवली पाहिजे, तर तो आपल्याला सांभाळतो. म्हणून या श्लोकात म्हटलं आहे, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत रचनेतील गदी माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधा वरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार आषाढ कृष्ण द्वादशी आणि त्यानंतर त्रयोदशी अर्थात 10 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र। संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचा आज संजीवन समाधी सोहळा दिन आहे। संत कन्नन महाराजांची आज पुण्यतिथी आहे। गणेशपुरी तालुका वसई इथल्या श्री नित्यानंद महाराजांची आज पुण्यतिथी आहे।

आज सोम प्रदोष आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। ब्रह्म हेच एक सत्य तत्व आहे असं उपनिषदांच्या आधारे शंकराचार्यांनी सिद्ध केलं आहे। हे सिद्ध करीत असताना या संदर्भात त्यांनी जीव आणि जगत त्याचप्रमाणे बंध आणि मोक्ष यांचा विचार मुख्यतः केला आहे। चार्वाक किंवा जडवादी नास्तिक यांच्या देहात्मवादी तत्वज्ञानाशिवाय इतर सर्व भारतीय तत्वज्ञान मोक्षवादी आहेत। तसंच शंकर तत्वज्ञानही मोक्षवादी आहे। त्यामध्ये मोक्ष हे मुख्य ध्येय मानून त्यानुसार इतर सर्व विचार मांडलेले आहेत। या तत्वज्ञानाचा म्हणजे ब्रह्मसाक्षात्काराचा अधिकारी त्याला मुमुक्षू म्हटलं जातं। मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा। तो साधन संपन्न म्हणजे ज्ञानाचा अधिकारी असला पाहिजे। त्याकरता साधन चतुष्टय सांगितली आहेत। ती अशी, पहिलं नित्यानित्य वस्तू विवेक, म्हणजेच नित्य वस्तू कोणती आणि अनित्य वस्तू कोणती यांच्यातला भेद स्पष्टपणे समजणारा। दुसरं साधन आहे इहामूत्र फलभोगा विराग, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक फलांचा म्हणजे सुखांचा उपभोग घेण्यासंबंधी विराग म्हणजे अनिच्छा असणारा। तिसरं साधन शमदमादी षटक संपत्ती, म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा यांची प्राप्ती करणारा। आणि चौथं मुमुक्षुत्व, म्हणजे संसार बंधातून मुक्त होण्याची दृढ इच्छा असणारा। ही साधन चतुष्टय करणारा मानव हा साधन संपन्न म्हणजे ज्ञानाचा अधिकारी होतो आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गावर जाऊ शकतो।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपालकृष्णभगवान् की जय. भीष्माचार्यांनी पुलस्त्यांना प्रश्न विचारला की महाराज कशापासून कशाची इच्छा करावी. ज्याला आरोग्याची इच्छा आहे त्यांनी कशाची उपासना करावी. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्यांनी कशाची उपासना करावी. ज्याला लक्ष्मीची इच्छा आहे त्यांनी कशाची उपासना करावी. तेव्हा पुलस्ती महर्षी भीष्माचार्यांना सांगतात आरोग्यम भास्कराद इच्छेत श्रियम इच्छेत हुताशरा ज्ञानम महेश्वराद इच्छेत मोक्षम इच्छेत जनार्दनात. ज्याला आरोग्याची इच्छा आहे त्यांनी भास्कराची उपासना करावी. भगवान सूर्यनारायणाची उपासना करावी. ज्याला लक्ष्मीची इच्छा आहे त्यांनी अग्नीची उपासना करावी. श्रीयम इच्छेद हुताशनात ज्यांना ज्ञानाची इच्छा आहे त्यांनी भगवान शंकरांची उपासना करावी. शिवप्रसादेन विनान मुक्तीही शिवप्रसादेन विनान भक्तीही. भगवान शंकरांच्या उपासनेशिवाय मुक्ती मिळणार नाही आणि भगवान शंकरांच्या उपासनेशिवाय ज्ञान सुद्धा मिळणार नाही. म्हणून ज्ञानम इच्छेत महेश्वरात. आणि मोक्षाची जर इच्छा असेल तर मोक्षाच्या इच्छेकरिता काय करायचं असेल विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. भगवान विष्णूची आराधना करायची. ओ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा द्वादशाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. तेव्हा भीष्माचार्यांनी पुलस्त्याने विचारलं बाबा अग्नीची उपासना करायची पण अग्नीची उपासना करण्याकरता ब्राह्मणांचं आमंत्रण कशा प्रकारे करावं. कुठल्या प्रकारचे ब्राह्मण बोलावेत यज्ञयागादिकामध्ये. आणि यज्ञयागादी कर्म कशा प्रकारे करावं. कारण यज्ञामध्ये दिलेली आहुती ही सूर्यापर्यंत जाऊन मिळते. अग्नौ प्रास्ता होती सम्यक आदित्य उपतिष्ठते आदित्या जायते वृष्टीही वृष्टे अन्नम ततः प्रजा. या अग्नीमध्ये अग्निर्वयी देवतान मुखम. देवतांना आपण प्रत्यक्ष भरू शकत नाही म्हणून देवतांचं मुख हे अग्नी. अग्निद्वारे ती आहुती देवतांना प्राप्त होती. अग्नो प्रास्ता होती सम्यक आदित्य उपतिष्ठते. नंतर ती आहुती जर काय करत असेल तर पुढे वृष्टीच्या रूपाने या पृथ्वी तलावरती अवतरित होते आणि जी वृष्टी संपूर्ण अन्नधान्याची या पृथ्वी तलावरती वाढ होती वृष्टीच्या रूपाने. तेव्हा ब्राह्मणांना कशा प्रकारे आमंत्रित करावं. तेव्हा पुलस्ती महर्षी सांगतात जे वेदज्ञ ब्राह्मण आहेत ज्यांनी षडंगांचं अध्ययन केलेलं आहे. ब्राह्मणेन निष्कारेण षडंगो वेदा अध्येया ज्ञेयश्च. ब्राह्मणाने षडंगाचं अध्ययन करावं. नुसतं अध्ययन करून चालणार नाही तर ते जाणून घ्यावं. तेव्हा पूर्वी त्वष्ट्याने एक यज्ञ आरंभ केलेला होता. आणि त्या यज्ञामध्ये ब्राह्मण आमंत्रित केलेले होते. ब्राह्मणांच्या काल सांगितलं, ब्राह्मणांच्या मुखातून निघाल्यानंतर लक्ष्मी ही तथास्त म्हणत असते. ब्राह्मणांच्या मुखातून निघालेले ते सत्य होणार, म्हणून ब्राह्मणांच्या मुखातून जे वेदमंत्र निघतील ते वेदमंत्र सुद्धा जर शुद्ध निघाले तर ती फलरूपाने यजमानाला फल देतील, आणि जे अशुद्ध जर निघाले तर यजमानाचं हनन करतील. अवक्षरम हनायुष्यम विस्वरम व्याधिपीडितम अक्षताशस्त्र रूपेण वज्रम पतति मस्तके. ब्राह्मणांच्या मुखातून जो मंत्र निघतोय तो मंत्र जर अशुद्ध जरी गाला तर यजमानाच्या आयुष्याचं हनन करतो. अवक्षरम हनायुष्यम आणि स्वररहित मंत्र जर ब्राह्मणाच्या मुखातून बाहेर पडला विस्वरम व्याधिपीडितम यजमानांना व्याधी रूपाने पीडा करेल तो मंत्र. आणि ब्राह्मण जे मंत्राक्षता देतील मंत्र म्हणून अक्षता या यजमानाच्या डोक्यावरती टाकतील त्या अक्षता आशीर्वाद रूपाने यजमानाच्या डोक्यावर पडणार नाही तर त्या शस्त्राच्या रूपाने यजमानांच्या वरती आघात करतील. म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार जबाबदारी मोठी. आणि यज्ञयागादिकांच्या मध्ये जेव्हा ब्राह्मण आपण आमंत्रित करू तेव्हा ते वेदज्ञ ब्राह्मण असावे, कारण ब्राह्मणांच्या मुखातून निघालेला आशीर्वाद हा सत्य होणार आहे. या त्वष्ट्यानी पूर्वी एक यज्ञ आरंभ केला कशाकरिता, तर त्याच्या पित्याचा वध झाला होता, विश्वरूपाचा वध झालेला होता, आणि या विश्वरूपाचा वध झाल्यामुळे आपल्या पित्याचा सूड उगवावा म्हणून त्यांनी यज्ञ आरंभ केला. यज्ञ आरंभ केल्यानंतर सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रित केलेले, ब्राह्मणांचं यथायोग्य पूजन केलेले, ब्राह्मणांची प्रार्थना केलेली, आणि यज्ञाला आरंभ झालेला आहे. या त्वष्ट्यानी सांगितलं ब्राह्मणांना की बाबा इंद्राकडून मरणारा शत्रू उत्पन्न हो अशा प्रकारचा मंत्र म्हणा जेणेकरून माझ्या पित्याचा वधाचा सूड घेतला जाईल. तेव्हा या ब्राह्मणांनी यज्ञयागादिकाला आरंभ केलेला आहे, आणि यज्ञाला आरंभ केल्यानंतर ब्राह्मणाच्या मुखातून अशुद्ध मंत्र बाहेर पडायला लागलेले आहे. इंद्र शत्रूर विवर्धस्वा असं न म्हणता इंद्र शत्रूर विवर्धस्वा असं म्हणायला लागलेले, उदित उदात्त स्वर न म्हणता अनुदात्त स्वर म्हणायला लागलेले, फक्त स्वराचा फरक पडला बघा. इंद्र शत्रूर विरुद्धस्व असं न म्हणता इंद्र शत्रू विरुद्धस्व त्या मंत्राचा स्वर फक्त खाली दिला आणि बरोबर त्या मंत्राचा अर्थ हा विरुद्ध झाला. इंद्राकडून मरणारा शत्रू उत्पन्न हो असा त्या मंत्राचा अर्थ व्हायला पाहिजे, पण इंद्राला मारणारा शत्रू उत्पन्न हो असा त्या मंत्राचा अर्थ झाला. आणि त्या यज्ञातून एक काळा कभिन्न राक्षस उत्पन्न झालेलं आहे ज्याचं नाव वृत्रासूर. या वृत्रासुराची उत्पत्ती झालेली, आणि वृत्रासुराची उत्पत्ती झाल्यानंतर या इंद्राला पहिल्यांदा भय वाटायला लागली. तेव्हा इंद्राने जर काय केलं असेल ब्रह्मदेवाजवळ गेलेले आहेत आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की महाराज ब्राह्मणांच्या अपराधामुळे आज या पृथ्वी तलावरती एक राक्षस जन्माला आलेला आहे ज्याचं नाव वृत्रासुर, याच्या वधाचं काहीतरी उपयोग करा जेणेकरून याचा वध होईल. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा हा वृत्रासुर कसा आहे अग्निमधून प्रकट झालेला आहे, तो आता शस्त्रास्त्राने सुद्धा मरणारा नाहीये, अत्यंत तेजस्वी असणारा हा राक्षस कारण अग्नीतून उत्पन्न झालेला आहे, ब्राह्मणांच्या मंत्राद्वारे उत्पन्न झालेला आहे, त्यामुळे हा शस्त्रास्त्राने मरणारा नाहीये. तेव्हा इंद्राला ब्रह्मदेव सांगतायत बाबा ब्रह्मदेव इंद्रा अरे तू काय कर या पृथ्वी तलावरती एक दधीची महर्षी आहे, हा वृत्रासुर शस्त्रास्त्राने मरणार नाही पण ब्रह्मज्ञानी जो महात्मा आहे त्याच्या अस्थीचा स्पर्श झाल्याबरोबर हा वृत्रासुर या वृत्रासुराचा नाश होईल. तेव्हा तुम्ही काय करा तर दधीची महर्षी यांच्याकडे जा. तेव्हा इंद्राला मनामध्ये अत्यंत भीती वाटायला लागली, बाबा कोणी मनुष्य आपली अस्थी कसा काढून देईल, कारण प्रत्येकाला जीवन हवंय, मृत्यू हा कोणालाच नकोय. अंतकाळ जरी आला तरी मनुष्य पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन अनेक प्रकारचे उपाय करतो, अनेक प्रकारची औषधी घेतो जेणेकरून मला आयुष्य जावे. तेव्हा या इंद्राने विचार केला की बाबा आता दधीची महर्षीकडे जायचंय आणि त्यांच्या अस्थी नाही साक्षात मृत्यू मागायचा आहे. तेव्हा ब्रह्मदेवाची आज्ञा घेतली आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार इंद्रचंद्राजी या देवता या दधीची महर्षींच्या आश्रमामध्ये आलेली आहे. आणि दधीची महर्षींना पाहिल्यानंतर इंद्र हा थरथर कापायला लागलेला आहे, कारण ब्रह्मज्ञानी महात्मा आहे. आज ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या मुखातून काही जर शाप बाहेर पडला तर पुन्हा आपण ऐश्वर्य भ्रष्ट होऊ म्हणून हा इंद्र घाबरायला लागलेला आहे. इंद्राणी महर्षींची प्रार्थना केलेली, नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगज्जिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमहा. दधीची महर्षींनी पाहिलं तर इंद्रचंद्राची सगळ्या देवता नवग्रह त्या ठिकाणी आलेले आणि सगळे प्रार्थना करतात त्या ठिकाणी. प्रार्थना करून देवांना विचारलं, बाबा आजपर्यंत कधी तुम्ही आश्रमामध्ये आलेले नाहीत, आज निश्चित काहीतरी आपलं कार्य असलं पाहिजे जेणेकरून आज तुम्ही या आश्रमाला पवित्र केलेले. तेव्हा इंद्राला हे ऐकल्याबरोबर एकदम हायसं वाटलं आणि इंद्राने नमस्कार केला, महाराज या पृथ्वीतलावरती एक वृत्रासुर राक्षस जन्माला आलेला आहे आणि तो वृत्रासुर शस्त्रास्त्राने मरणारा नाहीये, त्याला जर मारायचं असेल तर आपल्या अस्थींची आवश्यकता आहे. तेव्हा या दुधीची महर्षींनी विचार केला, बाबा हा देह आज ना उद्या पडणारच आहे आणि हा देह जर दुसऱ्याच्या कारणा कार्याकरिता कारणीभूत लागला तर या जीवाचं

माझ्या स्वर्गाची चिंता वाटायला लागली, मला माझ्या ऐश्वर्याची चिंता वाटायला लागली. जरी या वृत्रासुरांनी स्वर्गावरती जर स्वारी केली तर माझं ऐश्वर सगळं निघून जाईल. तेव्हा दज्जीची महर्षी इंद्राला सांगतात, बाबा इंद्रा तू माझे माझी अस्थि मागतोयस, माझी अस्थि मी तुला निश्चित रूपाने देईल, कारण जेणेकरून तुझं दुःख नाहीस होईल, तुझ्यावरती जे संकट आलेले ते संकट टळून जाईल. तेव्हा या दर्शी महर्षींनी काय जर केलं असेल तर स्वतःच्या योगाग्नीनी आपला देह पेटवलेला आहे. ब्रह्मज्ञानी याच्या का ब्रह्मज्ञानी याची काया ब्रह्मरूप, तुकाराम महाराज वर्णन करतोय. या दधीची महर्षींनी स्वतःच्या अस्थि दिलेले आहेत, आणि स्वतःच्या अस्थि देऊन हा इंद्र जर कुठे गेला असेल पुन्हा वृत्रासुराबरोबर युद्ध करण्याकरता निघालेला आहे. आणि वृत्रासुराबरोबर प्रचंड भयंकर युद्ध झालेले, आणि युद्धामध्ये जेव्हा हा इंद्र पराभूत व्हायला लागलेला आहे, इंद्राच्या हातातलं असं शस्त्रास्त्र सुद्धा गळून पडायला लागलेले, इंद्राचा एक हात तुटून पडलेला आहे त्या ठिकाणी, तेव्हा हा वृत्रासुर मोठमोठ्याने हसायला लागलेला आहे. तेव्हा हा वृत्रासुर इंद्राला म्हणतोय, बाबा तुझ्या हातातलं शस्त्र जरी गळून पडलं असेल तर इंद्रा आज त्या ब्रह्मज्ञाने ते शस्त्र उचलून घे, जेणेकरून त्या ब्रह्मज्ञानाचा महात्म्याचा अपमान व्हायला नको, म्हणून ते शस्त्र पुन्हा उचलून घे आणि माझ्याबरोबर युद्धाकरता तयार हो. वृत्रासुराचं बोलणं ऐकलं तेव्हा इंद्राणी ते वज्र उचललेले, आणि वज्र उचलून एक प्रहार जो केला तो वृत्रासुराला वृत्रासुराच्या छातीत बाण घुसलेला आहे, ते शस्त्र वृत्रासुराला लागलेले, आणि जेव्हा त्या शस्त्राचा स्पर्श झाला तेव्हा या वृत्रासुराच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडलेली, आणि ती ज्योत जर कुठे गेली असेल तर भगवान त्याच्या हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे त्या ज्योतीने. वृत्रासुराला सुद्धा अंतकाळी ब्रह्मज्ञान झालेले, कारण ब्रह्मज्ञानाच्या महात्म्याची अस्थिचा जो स्पर्श आहे त्या अस्थिच्या स्पर्शाने या वृत्रासुराला ब्रह्मज्ञान झालेले. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी का हिमपुटी वेदशास्त्री. ब्रह्मज्ञान जर असं उठावटी जर कळायला लागलं, एडग्या बाळाला जर कळायला लागलं तर वेदशास्त्रांची उत्पत्ती होऊन उपयोग काहीच नाही. सगळे ब्रह्मज्ञानी होऊन वावरतील या पृथ्वीतलावरती, म्हणून ब्रह्मज्ञान असं कोणालाही होणार नाही. ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर पहिल्यांदा काय केलं असेल काय करायला पाहिजे तर गुरुचरणांचा आश्रय करायला पाहिजे. जोपर्यंत गुरूंच्या चरणांचा आश्रय होणार नाही, जोपर्यंत गुरूंच्या ज्ञानाचा उपदेश होणार नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही. तेव्हा भीष्माचार्य पुन्हा पुलस्त्यांना विचारतात, बाबा गुरूंची लक्षणं काय, गुरु म्हणून कोणाला बघावं, गुरु कसा असावा, अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर पुलस्त्य महर्षींनी पुन्हा भीष्माचार्यांना सांगितलं, बाबा एका गावामध्ये एक संत महात्मे आलेली होती, आणि संत महात्मे आल्यानंतर त्या गावामध्ये हळूहळू वार्ता पसरली की आपल्या गावामध्ये संत महात्मे आलेले आहेत आणि ते काय करतात, लोकांना उपदेश करतात. तेव्हा या त्या गावामध्ये गोपाळ म्हणजे गाई पालन करणारा ज्याला गुराखी म्हणतात, त्या गुराख्याला वाटलं किंवा गावातली सगळी माणसं त्या संत महात्म्याच्या जवळ जातात, अनेक प्रकारचा उपदेश ग्रहण करतात, आपण सुद्धा जावं आणि त्यांना गुरु करावं, अशा प्रकारचा विचार या गुराख्याच्या मनामध्ये आला. ज्या ठिकाणी ज्ञानाचा उपदेश आलेला होता त्या ठिकाणी हा गुराखी आलेला आहे आणि बाजूला बसलेला आहे. सश्रद्धा अंतःकरणाने त्यांनी दोन्ही हात जोडलेले आहेत आणि त्या माऊलीने नमस्कार केलेला आहे. त्या माऊलीने सुद्धा पाहिलं किंवा हे सत्पात्री दान होईल याला काहीतरी उपदेश करावा, अशा प्रकारचा विचार या संत महात्म्यांच्या मनामध्ये आलेला आहे. त्या गुराख्याला जवळ बोलवलेले, त्या गोपाळाला जवळ बोलवलेले, अरे बाबा तू कशासाठी आला आहेस, तेव्हा त्यांनी सांगितलं महाराज तुमची कीर्ती गावामध्ये खूप पसरलेली, सगळ्या लोकांनी तुमच्याकडनं गुरुमंत्र घेतलेला आहे, तेव्हा मला तुम्ही गुरुमंत्र काहीतरी द्या. तेव्हा या संत महात्म्यांनी सांगितलं, बाबा मी काही गुरुमंत्र वगैरे देण्याकरता आलेलो नाही, मी ज्ञानाचा उपदेश करीन, पण गुरुमंत्र वगैरे मी काही देत नाही. तेव्हा हा गुराखी हट्टाला पेटला की नाही महाराज मला जर गुरु करायचं असेल तर मी तुम्हालाच गुरु करीन. तेव्हा त्याने सांगितलं तुला गुरु करायचं असेल तर एक स्थान तुला सांगतो आणि त्या गुरूंचं लक्षण सुद्धा तुला सांगतो जे तुझे गुरु असतील म्हणून समज. तेव्हा त्या गुराख्याने विचारलं की महाराज तुम्ही जे सांगाल ते मी करीन, मला आता गुरु मिळवायचं किंवा, कारण गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. आचार्य सांगतात ज्ञानादेव तो कैवल्यम, केवळ ज्ञानान मुक्ती ही कशाने मिळणार नाही, केवळ ज्ञानाने मिळणार आहे. ज्ञान काय करतं, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुतेर्जुन, हे ज्ञान काय करत असेल संपूर्ण कर्मांचा पहिल्यांदा नाश करतं.

0: तेव्हा या संत महात्म्यांनी सांगितलं, बाबा तू काय कर, पहिल्यांदा करणार असेल तर पहिल्यांदा तीर्थयात्रा कर, पहिल्यांदा तू काय कर बद्रीनाथला जा, नंतर तिथून केदारनाथांचं दर्शन घे, नंतर गंगोत्रीला जा, नंतर यमुनोत्रीतला जा, चार धामाची यात्रा कर, आणि नंतर हरिद्वारला आल्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावरती तुझे गुरु एका वटवृक्षाखाली बसलेले दिसतील, ज्यांच्या डोळ्यातून तेज बाहेर पडत असेल, ज्यांच्या अंग प्रत्यंगातून सुगंध बाहेर पडत असेल, जे लोकांना ज्ञानोपदेश करत असतील, तेव्हा हे सगळं गुरूंचं लक्षण ऐकलं आणि त्याच्या मनामध्ये अत्यंत तीव्र इच्छा प्रकट झालेली. आणि त्या संत महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे हा गुराखी जर काही कुठे निघाला असेल तर पहिल्यांदा बद्रीनाथच्या यात्रेने निघालेली आहे, अडवाणी निघालेला आहे, जे रस्त्यामध्ये भिक्षा मागावी त्या भिक्षा घेऊन आपला चरितार्थ चालवावा आणि पहिल्यांदा तीर्थयात्रा करावी, कारण गुरूंचा उपदेश आहे. भिक्षा सुद्धा कशासाठी मागायची, जिव्हा लोल्य जिंकण्याकरता भिक्षा मागायची, वाणीला जे पाहिजे, जिव्हेला जे पाहिजे, आज काय वाटलं वाणीला आपण श्रीखंड खावा, उद्या काय वाटलं खीर खावी, हे सगळं जिव्हा लोल्य जिंकण्याकरता अनेक संत महात्म्यांचे उपदेश आहेत. वा भिक्षाटन करा, अन्नपूर्णे सदा पूर्णे, शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देईची पार्वती. भिक्षा सुद्धा कशासाठी मागायची, ज्ञान आणि वैराग्य अंतकरणामध्ये प्रादुर्भूत व्हावं म्हणून भिक्षा मागायची. भिक्षेने काय होत असेल तर जिव्हाले जिंकले जातं. अनेक प्रकारच्या कथा आहेत. दत्त काय टेंबेस्वामी भिक्षा मागायची, पाच घर भिक्षा मागायचे आणि ते भिक्षेमध्ये जे काय येईल ते काय करायचे, पहिल्यांदा नर्मदेमध्ये समर्पण करायचे, त्या झोळीमध्ये जी थाली होती त्या थालीमध्ये जे काय येईल ते घ्यायचं आणि जे काय भिक्षेमध्ये आलेलं आहे ते सगळी झोळी त्या नर्मदेमध्ये बुडवायची आणि त्या नर्मदेमध्ये बुडवल्यानंतर जे काही भाताचे शीत उरतील, जे काही पोळीचे तुकडे उरतील त्याच्यावरती आपला देह पोसायचा आहे. जिव्हा लोल्य जिंकण्याकरता अनेक संत महात्म्यांनी किती प्रकारचे उपयोग केलेले उपाय केलेले. तेव्हा रामदास स्वामींची कथा तुम्हाला माहितीच आहे. रामदास स्वामींनी जिव्हा जिंकण्याकरता एके दिवशी रामदास स्वामींना वाटलं आपल्या जिव्हेला इच्छा झाली आज खीर खायची. तेव्हा रामदास स्वामींनी जर काय केलं असेल, त्यांची जी सेवा करणारी अक्काबाई होती, तेव्हा अक्काबाईनं सांगितलं अक्काबाई तुम्ही आज काय करा म्हणजे खीर करा. त्या अक्काबाईनं सुद्धा वाटलं आजपर्यंत स्वामींनी काय मागितलं नाही, आज स्वामींनी खीर मागितलेली, तेव्हा आता अक्काबाईनं सुद्धा बरं वाटलं. त्यांनी बेदाणे वगैरे घालून खीर केलेली. तेव्हा अक्काबाईंना सांगितलं अक्काबाई तुम्ही आज पानात काय न वाटतं फक्त खीर वाढायची. एक वाटी पिली, दोन वाटी पिली, तीन वाटी पिली, तेव्हा अक्काबाईंना सुद्धा विचारला आज समर्थांना काय दिसून आलं की काय म्हणे किती खायला लागलेली आहेत. आजपर्यंत कधी समर्थांनी मागितलेलं नाहीये पण आज स्वतः समर्थ इच्छा करतायत आणि खीर किती खातायत. तेव्हा पण अक्काबाईंची समर्थांच्या समोर बोलण्याची हिंमत नव्हती. तेव्हा अक्काबाईने वाढायला सुरुवात केलेली आणि समर्थांनी आकंठ खीर खाल्ली. जिव्हेला सांगितलं तुझी आज इच्छा झालेली ना तू खा म्हणे खीर. जिव्हेची सुद्धा इच्छा पूर्ण केलेली. आणि जेव्हा आकंठ खीर खाल्ल्यानंतर जेव्हा हात धुतला तेव्हा दोन बोट घालून पुन्हा ती खीर जशीच्या तशी बाहेर काढली आणि बाहेर काढल्यानंतर परत जी ओकारीत म्हणजे जी खीर होती ती खीर पुन्हा समर्थांनी खाऊन टाकलेली जिव्हा लोलण्याकरता. कारण जिव्हेला सांगितलं तुला खीर आवडती ही खीर खा म्हणे. जिव्हालोल्य जिंकण्याकरता अनेक प्रकारचे उपाय या संत महात्म्यांनी केलेले आहेत. मनुष्य बघा, प्रत्येक मनुष्य हा जिव्हेच्या अधीन गेल्यामुळं ही रोग व्याधी ही मनुष्याला जडलेली आहेत. शास्त्रकार सांगतात अत्यंत खोल पाण्यामध्ये असलेले मासे सुद्धा केवळ जिव्हेमुळे मरतात. ते मासे काय करतात, त्या गळाला लागलेले जे काही किटाणू आहे, जे काही गांडूळ वगैरे काय लावतात ते त्या गांडुळाला खाण्याकरता हे मासे त्या ठिकाणी जातात आणि त्या याला अडकतात आणि अडकून ते मरतात. जिव्हेच्या अधीन असल्यामुळे मनुष्याचा मृत्यू येतोय म्हणून जिव्हा लोल्य जिंकायला पाहिजे. तेव्हा हा गुराखी जर कुठे गेला असेल तर भिक्षा मागतोय आणि पहिल्यांदा कुठे गेला बद्रीनाथला गेलेला आहे. बद्रीनाथ गेल्यानंतर पुन्हा केदारेश्वराचं दर्शन घेतलेले. मृत्युंजय आय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय तिने महा. पहिल्यांदा सांगितलं ज्ञानम महेश्वरात इच्छेद म्हणून केदारेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि केदारेश्वराला प्रार्थना केली की भगवंता तुमच्या कृपेने मला ज्ञानदान मिळावं आणि ते ज्ञान मला गुरूंच्या मार्फत मिळेल म्हणून मला गुरुपदेश व्हावा, माझा गुरु आता मला लवकर मिळावा, अशा प्रकारची प्रार्थना हा गुराखी केदारेश्वराच्या समोर करतोय. पुढे आलेला आहे, गंगोत्रीचं स्नान केलेले, जमुनोत्रीचं स्नान केलेले, आणि जर कुठं आला असेल तर हरिद्वार मध्ये आलेले आहे। हरिद्वार मध्ये पाहतोय मला आता उत्कंठा लागलेली, आता चित्त एकदम शुद्ध झालेले, भिक्षेमुळे जीवालौल्य जिंकलेले, चित्त एकदम शुद्ध झालेले, देह हा तपा तीर्थयात्रेमुळे अत्यंत पवित्र झालेला आहे। व्याकुल झालेला हा गुराखी संपूर्ण हरिद्वारामध्ये फिरतोय की अजून माझे गुरु कशी दिसत नाहीत, आणि त्या संत भक्तांनी सांगितलं होतं की बाबा हरिद्वारला तुझे गुरु भेटतील, तेव्हा या गुराख्यानी एक दिवस झाला, दोन दिवस झाला, अजून काही गुरु मिळत नाहीत, म्हणून या गुराख्याने आजपर्यंत जी भिक्षा मागवत होता ती भिक्षा सुद्धा बंद करून टाकली। जोपर्यंत माझे गुरु मिळत नाहीत तोपर्यंत मी भिक्षा सुद्धा ग्रहण करणार नाही, म्हणून केवळ वायुभक्षण करून राहतो। तेव्हा कर्मधर्म संयोगाने एके दिवशी या गुराख्यानी सकाळी सगळ्या पराठे ब्राह्म मुहूर्तावरती उठलेला आहे, गंगेमध्ये स्नान केलेले, आणि गंगेमध्ये जेव्हा बुडी मारली, बुडी मारून एकदम वरती पाहिलं तर गंगेच्या काठावरती त्याला आपले गुरु दिसलेले, एक वटवृक्ष दिसलेला आहे, अंगावरती भव्य वस्त्र धारण केलेले, हातामध्ये दंड धारण केलेला आहे, डाव्या हातामध्ये कमंडलू आहेत, पायामध्ये खडावा आहेत, कपाळावरती भस्म आहे, डोक्यावरती जटा धारण केलेले आहेत। तेव्हा या गुराख्याला वाटलं की निश्चित हीच आपली गुरु आहेत, म्हणून तो लोकर गंगेच्या वरती आलेला आहे, आणि धावत धावत जर कुठे गेला असेल तर संत महात्म्यांच्या जवळ गेलेला आहे, आणि संत महात्म्यांच्या जवळ जाऊन पहिल्यांदा साष्टांग दंडवत घातलेला आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडियोज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री राम। समर्थांच्या नाम मनोबोधातला 28वा श्लोक आपण पाहणार आहोत। दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळपोटी थरारी, मना वाक्यने मस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। समर्थ म्हणतात, आता ह्या श्लोकापासून 37व्या श्लोकापर्यंत हा शेवटचा चरण जो आहे, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, हा चरण पुन्हा पुन्हा आलेला आहे। आणि ह्या 10 श्लोकामध्ये राघवाचं, म्हणजे रामचंद्राने काय काय केलं, त्यांच्या लीलाचरित्रामध्ये कुणाचा उद्धार केला, त्यांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त निरूपण करण्याजोगं नाही आहे, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की काय काय रामचंद्रांनी केलेलं आहे ते। तर ह्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे, दीनानाथ हा, आता पहिल्यांदा हा राम कसा आहे तो सांगितला आहे। हा राम कोदंडधारी, कोदंडधारी हा धनुर्धारी राम आहे। जसं गोपाळकृष्णाबद्दल म्हणायचं असलं तर सुदर्शन चक्र आपण म्हणतो, तसं रामचंद्रांच्या बाबतीत ते धनुर्धारी राम आहेत। तसं इथं राम कोदंडधारी आणि दीनानाथ आहेत। शस्त्र आहे, सामर्थ्य आहे आणि शिवाय करुणा आहे। नाही तर सामर्थ्य असतं पण करुणा नसते, आणि करुणा वाटते पण सामर्थ्यच नसतं काही करायला। दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येणं अवघड आहे। अवतारी पुरुषांच्या बाबतीत ते आहे, सामर्थ्यही आहे आणि ते दीनानाथ आहेत। अनाथ जीवांचे रक्षण करणारे आहेत, पतितांचे पावन करणारे आहेत। म्हणून इथं ते दीनानाथ आहे आणि हा राम कोदंडधारी आहे। असं असल्यामुळे पुढे देखता काळपोटी थरारी, ज्या ठिकाणी रामचंद्र आहे तिथं म्हटलं, त्याला पाहून प्रत्यक्ष काळ देखील त्याचा थरकाप होतो रामचंद्रांच्या पुढे। म्हणजे असे समर्थ रामचंद्र आहेत, तेव्हा आपण जर त्यांना शरणागत झालो तर ते आपले नक्कीच रक्षण करतील। प्रश्न कुठं आहे, रामचंद्र तयार आहेत, भगवंत कृपा करायला तयार आहेत, आपण शरणागत होत नाही। खोटी आहे ती आपल्याकडून आहे, भगवंतांच्याकडून नाही आहे। ते उलट हात पसरून उभे आहेत की ये माझ्याकडे, ये वत्सा माझ्याकडे येतो, आपण जायला तयार नाही आहोत। म्हणून इथं त्यांनी म्हटलेलं आहे की मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, मी हे जे वाक्य सांगतो आहे ना ते सत्य समज, त्याच्यावर विश्वास ठेव, अविश्वास धरू नको। कोणतं वाक्य? नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। हा राम दासांचा अभिमानी आहे, त्यामुळे दास जेव्हा शरणागत होतो, त्याला सहाय्यासाठी हाका मारतो, तेव्हा राम कधीही मागं होणार नाही। तो संकटकाळी, त्याला काळ नाही आहे, वेळ नाही आहे, अमुक वाजता तो आहे असं नाही आहे, तो अखंडच आहे आणि तो भक्तांची वाट पाहतो आहे। इथं दासाभिमानी म्हटलंय, इथं दास समर्थाचा दास आहे। नवविधा भक्तीजी सांगितली, त्याच्यामध्ये दास्य भक्तीजी म्हटलेली आहे, तिथपर्यंत आलेला हा दास आहे। पुढे सख्य आणि आत्मनिवेदन, आत्मनिवेदनामध्ये तो भक्त भगवंताशी एकरूपच होऊन जातो, म्हणजे भक्त भगवंतच होतो आणि भगवंत भक्त होतो, म्हणजे दोन्ही एकच होतात। विभक्तपणे नसावे तरीचं भक्त म्हणवावे, आपण ही भक्ती करतो असं आपल्याला वाटतं, ते खरं नाही। तसं इथं आपण भगवंताचं दास्य करतो असा आपला भ्रम असतो, पण खरं दास्य होत नाही, त्याची सेवा आपल्या हातून होत नाही। कारण त्याची सेवा करणं ह्याचा अर्थ स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा म्हटलेलं आहे। ध्यानाच्या स्वामीच्या मनात जे आहे त्याप्रमाणे आपलं वर्तन, आचार विचार, उच्चार होणं हे त्याचं दास्यत्व आपण स्वीकारल्यासारखं आहे, पण तसं होत नाही। आपण फक्त त्याला नमस्कार करू, त्याची पूजा करू, सवड होईल तेव्हा, आठवण होईल तेव्हा त्याचं नाम घेऊ, तथापि खऱ्या अर्थाने दास्य हे आपण करत नाही आहे। ते जर असेल
तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे जे वचन सांगितलेले आहे, वाक्य सांगितलेलं आहे, हे तू सत्य धरून ठेव. त्या म्हणण्यावर कधी तू अविश्वास दाखवू नकोस असं समर्थ सांगतायत. मग ह्याच्यामध्ये ते म्हणतायत, हा राम जो आहे कोदंडधारी धनुर्धारी राम, हा दीना दीन व्यक्ती जे आहेत, शरणागत झालेले आहेत, त्यांचं संरक्षण करणारा, त्यांना सांभाळणारा असा आहे. तेव्हा तू त्याच्यावर विश्वास ठेवून निर्धास्त मनाने आपल्या वाट्याला आलेली कर्म जी आहे ती उत्तम प्रकारे करत राहा. नाही तर राम सांभाळणार आहे तेव्हा काही नाही, असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असा याचा अर्थ नाही आहे. तू तुझं कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेस, मग राम तुझ्या जवळच आहे, तुझ्या आतच आहे, तो तुला सांभाळणार आहे. तो कसा सांभाळतो ते सांगता येत नाही. भक्ताला त्याची चुणूक येते की क्षणाक्षणाला तो आपल्याला सांभाळत असतो, तो आत बसून आपल्याला सर्व तऱ्हेचं मार्गदर्शन करत असतो. आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याच्या दिशेनं आपली दृष्टी वळवली पाहिजे, तर तो आपल्याला सांभाळतो. म्हणून या श्लोकात म्हटलं आहे, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, मना वाक्य नेमस्त हे सत्य माने, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. जय जय रघुवीर समर.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70:20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्रे यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। चिंतोपंत टोळ यांच्या घरी विष्णू पंचायतन होतं। ह्या विष्णू पंचायतनाला 1 कोटी तुळशीची पानं वाहण्याचा संकल्प चिंतोपंतांनी केला होता। रोज पहाटे स्नान करून चिंतोपंत तुळशीची पानं गोळा करीत आणि ती विष्णू पंचायतनाला वाहत। त्यांची पूजा चालू असताना कधी कधी स्वामी समर्थ येत असत। स्वामी आले की चिंतोपंत टोळ काय करायचे, तर स्वामींना देवघरात एका पाटावर मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने बसवायचे, श्री दत्तावतारी स्वामींची मनोभावे पूजा करायचे आणि विष्णू सहस्रनाम म्हणून स्वामींच्या चरणांवर तुळशीपत्र वाहायचे। एके दिवशी स्वामी घरी आले असताना चिंतोपंतांनी स्वामींची यथासांग पूजा केली। धूप दाखवला, नैवेद्याचं ताट स्वामींपुढे ठेवलं, साष्टांग नमस्कार घातला, स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि चिंतोपंतांनी स्वामींना साकडं घातलं की स्वामी, तुमचे चरण पूजेसाठी मज सन्निध असावेत, तुमच्या पादुकांची नित्य पूजा व्हावी असं वाटतं, स्वामींनी ह्या भक्तावर कृपा करावी। स्वामींनी चिंतोपंतांकडे पाहिलं, म्हणाले, तुझ्या इच्छा पूर्ण होतील। आणि स्वामी अचानक पाटावर उभे राहिले, क्षणभर चिंतोपंतांकडे पाहिलं आणि झपझप निघून गेले। स्वामी गेले त्या दिशेकडे पाहात चिंतोपंत बराच वेळ उभे होते। नंतर ते घरात आले, त्यांची तीक्ष्ण नजर स्वामी बसले होते त्या पाटाकडे गेली आणि त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला। स्वामींचे चरण पाटावर स्पष्टपणे उमटलेले होते। ओल्या वाळूत पावलं उमटावीत तितकी ती स्पष्ट होती। चिंतोपंत टोळांना परमानंद झाला। स्वामी चरणांची चिंतोपंत टोळ नित्य पूजा करू लागले। पाट पुसला किंवा घासला तरी ती पावलं तशीच राहिली होती। शेकडो लोकांनी ह्या उमटलेल्या स्वामी चरणांचं दर्शन घेतलं। स्वामींच्या अद्भुत चमत्काराची स्वामी भक्तांना साक्षात प्रचिती आली होती। चिंतोपंतांनी विष्णू सहस्त्रनाम म्हणत तुळशीची पानं स्वामी चरणांवर वाहिली। ज्या दिवशी 1 कोटी तुळशीची पानं वाहण्याचा संकल्प पूर्ण व्हायचा होता, त्या दिवशी पहाटे स्वामी चिंतोपंतांच्या घरी आले। चिंतोपंतांनी आपला संकल्प स्वामींच्या चरणसाक्षीने पूर्ण केला। त्या क्षणी देवघरात अचानक सूर्यप्रकाश दाटावा असा प्रकाश पडला। खोली सुगंधाने भरावी तशी भरून गेली, घमघमाट सुटला। दत्तावतारी स्वामी चिंतोपंतांच्या समोर उभे होते। भगवंताचं साक्षात दर्शन चिंतोपंतांना घडलं। स्वामी भक्तीची ती सुंदर फलश्रुती होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का भगवंताचे सूर हृदयात घुमायला लागले की आनंदाला पंख फुटतात आणि आपण भगवंत अस्तित्वाच्या अवकाशात मुक्तपणे उडू लागतो। हा आनंद फक्त अखंडपणे नामस्मरणात रममाण झालेल्या परमभक्तांनाच मिळतो। म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आपण भगवंत नामातच आपले ज्ञात अस्तित्व विसरावे, देहभान हरपून नाम घ्यावे, तरच भगवंत चरण उमटतात।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे RN पराडकर यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 10 ऑगस्ट. अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत हाच माझा परमार्थ. ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात. जो झाला राम भक्त तेथेच माझा जीव गुंतत. मला राम भक्ता वीण काही सत्य सत्य जगी कोणी नाही. जीवाचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख. तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही. पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती वीण शोभा नाही जगती. मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्याला लागली. तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला. सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण. मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास. आनंदाने राहावे जगात. अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी. व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला. राम सखा झाला नामी धन्य मला केला. मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले. नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद. माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत. मी असो कोठे तरी मी तुम्हा पासून नाही दूर याला साक्ष रघुवीर. तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण. दुःखी होऊन न करावे अप्रमाण. तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता. उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला. माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे. दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास. शेवटी मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही. अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर. मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे. आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख. सदा रहावे समाधानी नको सुखदुःख काळजीचा लेश. माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर. राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर. सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण. सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे. जगाचे ओळखावे अंतःकरण तैसे आपण वागावे जाण. नामा परते दुजे न मानावे एका प्रभूस शरण जावे. हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास. विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण. अखंड घडो भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतीती ब्रह्मस्वरूप स्थिती. नामी निरंतर जडो वृत्ती, मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार, न सोडावा आता धीर, सुखाने करा नामस्मरण, कृपा करेल रघुनंदन। काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

जगतातील गुंतवणूक जर कमी व्हायची असेल तर दिवसातन काही काळ एकांतात राहता आलं पाहिजे. काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ. दिवसातन काही काळ आपण एकटं राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. काही काळ आपण एकांतात राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. सारखं माणसांमध्ये असणं हे सुद्धा एक प्रकारचा आजार आहे, एक प्रकारचा सायकिक डिसीज आहे. दिवसातनं काही तास आपल्यापैकी प्रत्येकाने एकांतात राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडल्या बऱ्याचशा लोकांना एकांताची सवय नसल्यामुळे त्याच्या मुलाकडे सुनेकडे अमेरिकेत जातात किंवा परदेशात जातात, त्यांना तिथं करमत नाही. कारण सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात, शनिवार रविवारच्या कोणाला मोकळा वेळ नसतो आणि यांना एकांताची सवय नसल्यामुळे संधी आहे की सोमवार ते शुक्रवार आपण दासबोध वाचनी करू, लेखन करू, पारायण करू, प्रवचनाच्या सीडी ऐकू. केवढी चांगली आलेली संधी आहे. म्हणजे सज्जनगडावर जाण्यापेक्षा ती चांगली संधी आहे. गडावर तुम्हाला इतकी शांतता मिळणार नाही. गडावर थोडासा दंगा आरडाओरडा यात्रेकरूंचं येणं जाणं सण उत्सव असाल तर त्याची काही गडबड गलबला एवढा एकांत तिथे मिळतो आहे, पण एकांताची सवय नाही. म्हणून समर्थांचा जयाची एकांत मानिला अवघ्या आधी कळेचा याला. ज्याला एकांताची सवय आहे त्याला सगळ्या गोष्टी लवकर कळतात, कारण तो एकांतात असल्यामुळे तो अंतर्मुख असतो, आत्मपरीक्षण करत राहतो. सारखं माणसांमध्ये असणं माणसं आपली चित्तवृत्ती विचलित करतात. दुसरा मनुष्य आला की लगेच मला थोडस बहिर्मुख व्हावंच लागतं, व्हावंच लागतं, त्याला इलाजच नाहीये. सार्त्रचं एक वचन आहे, जरा कठोर वचन आहे ऐकायला पण आणि सांगायला पण. सार्त्र म्हणतो दुसरा ही नरक आहे. दुसरा मनुष्य आला की नरक सुरू झाला. त्यांचा तुम्ही एकट्या म्हणून संन्याशाला सांगितलं तू एकाकी राहा, एकटा जीव सदाशिव कायम तो आत्मस्वरूपामध्ये राहू शकतो. दुसरा मनुष्य आला की लगेच त्याची व्यवस्था, त्याची त्याला खुश करणं, त्याचं समाधान करणं, लगेच मनुष्य त्यामध्ये अडकतो, लगेच बहिर्मुख होतो. म्हणून विविक्त स्थानम सेवते त्याला समर्थाने म्हटलंय सदा सेवी अरण्य तारुण्य काळी मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी चळे ना मनी निश्चयो दृढ जाता जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी, ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. आता समुदायाचा हव्यास आणि एकांत सेवावा म्हणजेच काही गलबला काही निवळ. सारखं माणसामध्ये असणं त्यामुळे आपली वृत्ती मलिन होते. त्या माणसांचे जे विकार आहेत ते विकार आपल्यावरती प्रभाव घालतात, आपल्याला स्पर्श करून जातात. म्हणून एकांतामध्ये असं एक संरक्षण कवच बाजूला घेतलं, तयार करून घेतलं पाहिजे की ज्या संरक्षण कवचामुळे आपण असे बाहेर बिघडणार नाही, बिथरणार नाही. काही काळ साधना, काही काळ एकांत. सगळ्या संतांनी एकांतात साधना केलेली आहे. समर्थ टाकळी लावून बसले, एरवी, सज्जनगड, चापळ या सगळ्या जागा एकांताच्याच होत्या. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. रामनवमी उत्सवात समर्थ 8 दिवस डोंगरामध्ये असायचे. ते काव्य नुसतं गंमत म्हणून केलेलं काव्य नाही आहे. 9व्या दिवशी रामनवमीच्या दिवशी ते उत्सवामध्ये सामील व्हायचे. 8 दिवस रामगडीत असायचे. दासो डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देवा भक्ता सवे ध्यातो नित्य नेमे. भक्त जसं देवाचं ध्यान करतात तसं आहे तिथं घळीमध्ये जाऊन देवाचं ध्यान करतो. देवा भक्ता सवे ध्यातो नित्य नेमे.
असे त्यांची एकांतातली साधना आहे. विवेकानंद अमेरिकेत एवढे लोकप्रिय झाले, तिथून भारतात आल्यानंतर त्यांची पत्र वाचा. सध्या मी काश्मीरमध्ये 15 दिवस आहे, येथे मी एकांतात साधना करत आहे. सध्या मी अल्मोऱ्याला हिमालयाच्या गुहेमध्ये एकांतात राहिलेलो आहे. आल्यानंतर पुन्हा एकांतात साधना करत राहतात, वेगवेगळ्या ठिकाणी उपासना करत राहतात. नाथांनी शूलभंजनच्या टेकडीवरती एकांतात साधना केली, तुकाराम महाराजांनी भंडाराच्या डोंगरावर जाऊन एकांतात साधना केली. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नाम प्रमाण, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षीही सुस्वरे अळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करू, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपण असी. आत्मसंवाद, विमलजी ठकराने त्याला आत्मसंवाद म्हटलेलं आहे. लोकांमध्ये आलं की लगेच मग त्याचे गुण त्याचे दोष, तो चांगला आहे तो वाईट आहे, त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं, लगेच विचार मन धावायला सुरुवात होते. लागले दुसऱ्याबद्दलचा विचार, तो अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, त्याचे प्रतिकूलचे मुद्दे कोणते, अनुकूलतेचे मुद्दे कोणते, मला त्याचा उपद्रव होईल का. म्हणून एकांत विविक्त देश, अशा एकांतवासामध्ये तो मनुष्य राहतो. आणि जेव्हा गलबाला असतो तेव्हा लोकसंग्रह करतो. लोकसंग्रह आणि लोकेशना याच्या सीमारेषा ज्या आहेत त्या बरोबर ओळखल्या पाहिजेत. लोकसंग्रह तर केला पाहिजे, पण लोकांच्या आहारी जाता कामा नये. म्हणून पुढे म्हटलंय लोकबंधम उन्मूलयती, याच्या लोकांचं बंधन सुरू होत. लोक मदत करतात आणि मदत केल्यानंतर अडचणीत आणतात, बंधन करतात. तर रामकृष्णाच्या स्वामींनी एक साधा प्रसंग आहे गमतीशीर, म्हणजे कसं बंधन निर्माण होत ते म्हणाले. एके ठिकाणी म्हटले जेवायला गेलो, जेवायला गेल्यानंतर त्यांनी शर्टचं कापड दिलं, भगवा वस्त्र मला दिलं म्हटले. आणि म्हटलं स्वामी तुम्ही भजन खूप छान म्हणता, भजन म्हणा ना. म्हटलं भगवं वस्त्र घेतल्यामुळे भजन म्हणावं लागलं म्हटले. म्हणजे शर्टचं कापड मिळालं ते आपण आता स्वीकारलं, आता त्या लोकांना नाराज कसं करता येईल. म्हणून म्हटलं मला भजन म्हणावं लागलं. म्हणजे लोकांच्या बंधनात मनुष्य कसा अडकतो, मनस्वी असलं पाहिजे साधकाने, पूर्ण बिंदास असलं पाहिजे. आपली अंतरस्थिती भंग करून लोकालीन होता कामा नये. निवेदिता विवेकानंदांचं काम इंग्लंडमध्ये करत होत्या, नंतर त्या भारतात आल्या, आधी इंग्लंडमध्ये राहून काम करत होत्या. त्यांचे फायनान्सर होते स्टर्डी आणि मुलर. स्टर्डी आणि मुलर हे दोघेही त्यांना आर्थिक मदत करत होते. हळूहळू निवेदिता स्टर्डी आणि मुलरच्या अधीन जायला लागली. काही गोष्टी विवेकानंदांनी सांगितलेल्या आहेत त्या डावलायच्या, आणि स्टर्डी आणि मुलरचं ऐकायचं, कारण स्टर्डी आणि मुलर फायनान्सर आहेत. विवेकानंदांनी शेवटी निवेदिताने पत्र लिहिलं की तुम्हाला स्टर्डी आणि मुलर यांच्याकडनं जे आर्थिक सहाय्य होत आहे ते भगवंत त्यांना तशी बुद्धी देतो आहे म्हणून होत आहे. जो भगवंत त्यांना तुम्हाला आर्थिक सहाय्य करण्याची मदत करण्याची बुद्धी देतो त्या भगवंताचं तुम्ही अनुसंधान ठेवा, स्टर्डी आणि मुलरचं अनुसंधान करू नका. यो लोकबंधम उन्मूलयती. लोकांच्या मदती स्वीकारता स्वीकारता लोकांच्या अधीन होणं होऊन जातं, मग त्या लोकांचं बंधन जे आहे ते तो स्वीकारत नाही. निस्त्रैगुण्य भवती, तो तिन्ही गुणांच्या अतीत होतो. भगवंताने गीतेत अर्जुनाला सांगितलंय त्रैगुण्य विषया वेदाः निस्त्रैगुण्यो भवार्जुन, गुणातीत हो. रजोगुण आणि तमोगुण हे तर अडथळे आहेतच, ते साधकाच्या दृष्टीने त्याज्य आहेतच, पण ते दोन्ही त्याजून झाल्यानंतर सत्वगुणाचा सुद्धा त्याग करावा लागतो. कुंदलकर महाराज एक वचन आहे, कुंदलकर महाराज म्हणतात सत्वगुणाच्या पलीकडे परमेश्वर आहे. परमेश्वर सात्विक आहे पण तो सत्वगुणाच्या अतीत झाल्यानंतर लक्ष देतो, तो गुणातीत आहे. म्हणून दत्तात्रय हे त्रिगुणात्मक आहे आणि तिन्ही गुणांच्या अतीत आहेत.
तेव्हा सत्वगुणाचं सुद्धा ऍडिक्शन होता कामा नये. निस्त्रयगुण्य होणं याचा अर्थ रजतमाची ऍलर्जी नसावी, सत्वगुणाचं ऍडिक्शन नसावं. एखादा दारू पिणारा मनुष्य असेल लगेच त्याच्याबद्दल घृणा निर्माण होता कामा नये. एखादा सिगरेट ओढणारा असेल एकदम त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण होता कामा नये. गुणातीत याचा अर्थ सत्वगुणाचं व्यसन नाही आणि रजतमाबद्दल तिरस्कार नाही. सगळ्यांमध्ये मिसळता आलं पाहिजे. ते पवारी बाबा त्यांच्या गुहेमध्ये होते, चोर चोरी करायला आला, त्याला कोणतरी सांगितलं की पवारी बाबांकडे चांदीची भांडी खूप आहेत आणि ते गुहेमध्ये गाठोड्यात ठेवलेले आहेत. त्याने ते गाठोडं पाहून ठेवलेलं होतं आणि रात्री तो आला तर पवारी बाबांची समाधी लागलेली होती. त्या तलाटला ते समाधी अवस्थेत आहेत. आता ते गाठोडं आपण गुपचूप उचलो, पावलांचा आवाज करायचा नाही, गाठोड्याचा आवाज उद्यायचा नाही. गुपचूपदान ते गाठोडं उचललं आणि येऊन चालला. तो थोडा पुढे गेला आणि वाकून असं बाहेर पडताना त्याच्या हातातनं ते गाठोडं खाली पडलं आणि खळलं असं त्याचा छन्न असा आवाज झाला भांड्याचा. भांड्याचा आवाज झाल्यावर पवारीवरने डोळे उघडले. बाबाने डोळे उघडले पाहिलं तो तसंच ते भांड्याचं गाठोडं रडून पळायला लागला. जसे नामदेव त्या तुपाची वाटी घेऊन कुत्र्या मागे धावले तसं ते गाठोडं घेऊन त्याच्या मागे धावले. अरे थांब म्हटले घेऊन जा, असं काय करतो वेड्यासारखं. शेवटी पकडले त्याला त्याने. तर पवारी बाबा धावण्यात आणखी एक पर हा घाबरून धावत होता, ते बिंदास धावत होते. त्यांनी त्याला पकडलं, अरे घेऊन जा म्हटलं. आधी सांगितलं असतं तर काढून ठेवलं, ते बाहेर ठेवले असते म्हणले भांडी, सांगून यायचं नाही का. हा मनुष्य गुणांच्या अतीत चोर आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, आमची भांडी नेतो काय. तिन्ही गुणांच्या अतीत सत्वगुणांचं सुद्धा ऍडिक्शन राहिलं नाही. आता सात्विक इच्छा सुद्धा शिल्लक राहिल्या नाही. पंढरपूरला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, ते पारायण झालं पाहिजे, अमुक जप झाला पाहिजे, या सात्विक इच्छा संपून गेलेल्या आहेत. आता फक्त लोकसंग्रहार्थ आणि लोकोद्धारार्थ या सगळ्या गोष्टी चालू आहेत धर्मसंस्थापनेसाठी. आता त्यांची स्वतःची इच्छा नाही म्हणून कुठल्याही प्रकारच्या गुणाचं त्याच्यामध्ये अभिमान असत नाही,

आता योगक्षेम त्याच्यातही काय करणार तो खाणार काय. इथं योगक्षेम त्याच्यातही याचा अर्थ योगक्षेमाची चिंता सोडून देतो. विहित कर्म करत राहतो. विहित कर्म कर्तव्य भावनेने ईश्वरार्पण बुद्धीने करणं आणि क्विट टेन्शन करणं फरक आहे किती सांगा. विवेकानंदांना धर्म परिषदेत बोलायचं होतं, आदल्या दिवशीपर्यंत प्रवेश मिळाला नाही, ते झाडाखाली ध्यानस्थ बसले. म्हणजे माझं कसं होईल ही चिंता त्यांच्या मनामध्ये नव्हती. एकदाच मनामध्ये अशी भीती निर्माण झाली आणि आलासिंगा पिरुमनला पत्र लिहिलं की मला ताबडतोब $800 पाठवून दे, तू जर हे पैसे पाठवले नाही तर या देशात माझ्यावरती उपाशी मारण्याचा प्रसंग येईल. जेव्हा दुसऱ्याशी त्यांची सोय झाली तेव्हा पुन्हा आलासिंगा पिरुमनला पत्र लिहिलं की मी किती कृतज्ञ आहे, येथे परमेश्वर माझ्या बरोबर आहे, आता भगवान श्रीकृष्ण नाझरेत निवासी येशूच्या रूपाने मला मदत करतो आहे, असा असताना मी उपाशी मरेल असा कृतज्ञतेचा विचार माझ्या मनात आला कसा. पुन्हा शिष्याला म्हणतात मला क्षमा कर, ते पत्र माझं रद्द झालंय, आता मला पैसे घे पाठवू नको, माझी व्यवस्था भगवंताने केलेली आहे. पंछी न करे नोकरी, अजगर न करे काम, दास मलिक कहे गए सबका दाता राम. आम्ही काय कोणाचे खातो, श्री राम आम्हाला देतो. म्हणून धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी सांगितलं भारतातल्या संन्याशाचं वैशिष्ट्य आहे की त्या संन्याशाला आपण उद्या कुठे जेवणार आहोत हे माहिती असत नाही. त्यांनी गेले 10 वर्ष मला संन्यास घेऊन झाला आहे, माझं उद्याचं जेवण कुठे असेल हे मला कधी माहिती असत नाही म्हटलंय. अनसर्टन्टी. गृहस्थाश्रम आणचं वैशिष्ट्य काय, सर्टन्टी. आणि संन्याशाची शोभा कशात आहे, अनसर्टन्टी. काहीच माहिती नाही, उद्या कुठे झोपू माहिती नाही, दुपारचं जेवण कोण देईल माहिती नाही, रात्रीचं जेवण कुठे मिळेल माहिती नाही, चाललंय. तसा तो योगक्षेम त्यजंती याचा अर्थ त्याच्याबद्दलची काळजी सोडतो, कारण त्याला माहिती असतं परमेश्वर आधी मातेच्या स्तनात दूध निर्माण करतो आणि मग बाळाला जन्म देतो. तो आधी चारा निर्माण करतो आणि मग पक्ष्याला चोच देतो. काहीतरी व्यवस्था आहेत ना, त्यांनी केलेलीच आहे. म्हणून त्याचं वर्णन करताना शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, भोजनात छादने चिंता वृथा पुरवंती वैष्णवा, योसौ विश्वम बरो देवा सभक्तान किम उपेक्षते. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मुकलीलं ऐसे नव्हे. दैशी स्थिती आहे, तैशा परीर आहे, कौतुकुतुक आहे संचिताचे. असं कौतुक पाहायला लागलं की एका जनार्दनी भोगव प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. प्रारब्धाचा नाश नाहीये, प्रारब्धाच्या तडाख्याचा नाश आहे, भोगाचा नाश आहे. प्रारब्ध घडत राहतं याच्यावरती त्याचा काही परिणाम घडत नाही. मग तो योगक्षेम टाकून देतो याचा अर्थ त्याबद्दलची चिंता टाकून देतो. त्यालाच माऊलीने म्हटलेला आहे, हा योगक्षेम आघवा तयांचा मदची पडला पांडवा, जयांची या सर्व भावा आश्रय मी. त्या सगळ्या लोकांचं योगक्षेम व्हाम्यम. पण कंडिशन काय आहे, अनन्या चिंतयंतो मा, ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां, नित्य अभियुक्त आहेत ते मला, सतत माझ्याशी जोडलेले आहेत, अशा सगळ्या लोकांची काळजी मी वाहतो. मग योगक्षेमता आणखी असा चालवतात की योग म्हणजे प्राप्त झालेली भगवंताच्या अनुसंधानाची अवस्था आणि क्षेम म्हणजे त्या अवस्थेचं रक्षण. आपण म्हणतो देवा मला सतत ही सद्बुद्धी कायम राहू दे, चालू ठेव, माझ्या बुद्धीमध्ये पालट पडू देऊ नको. नाही तर तेवढ्या पुरता चांगला वाटलं आणि नंतर बुद्धीमध्ये पालट पडला असं होता का म्हणे. शेवटपर्यंत बुद्धी तशीच राहू दे. मग जो माझा असा अनन्य भक्त असतो त्याला ददामी बुद्धियोगम तम, मी त्याला बुद्धी देतो. याचा अर्थ माझ्यापासून दूर जाण्याची दुर्बुद्धी त्याला कधीही होत नाही, तो सतत माझ्याशी जोडला राहतो. पुढे 48 व्या सूत्रात म्हटलेले आहे, यह कर्मफलम त्यजती कर्माणी संन्यस्यती ततो निर्द्वंद्वो भवती दद्वातीतम भवार्जुन.

0: प्रश्नांनी सांगितलेलंच आहे. हे सगळे गीतेचे छाप असलेले श्लोक आहेत किंवा सूत्र आहेत. य कर्मफलम त्यजति, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा बाळगू नको. प्रत्येक मनुष्य करते पण स्वतःकडे घेतो आणि करते पण आले की लगेच फलाशा आली. पण मी जर करता नसेल तर, मी जर करता नसेल तर माझ्या फळावरती माझा हक्कच नाहीये. कारण फळाचा प्रश्न केव्हा येतो? इफ आय एम डुअर. पण मी जर डुअरच नाहीये तर मी क्लेम कसा करू शकतो फळाचा? तो करणारा आहे, मी निमित्त मात्र आहे. दाय विल बी डन, त्याची जशी इच्छा असेल तसं सगळं घडेल. मग अशा अवस्थेमध्ये माऊली म्हणते, तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहींचे नाव बंधू कर्माचा की अर्जुना हा फलत्यागू, आवडे कीर असलगू, परी योगा माझी योगू धुळेच आहे. ज्यांनी अशा प्रकारे फळाची अपेक्षा टाकलेली आहे तो सगळ्या योगांमधला मोठा योगी आहे. कारण कर्म करायचं आणि फळाची अपेक्षा बाळगायची नाही हे इतकं सोपं नाही आहे. हा सर्वात खडतर आणि सर्वात कठीण असा योग आहे. कारण फळाशा ही भविष्य काळात आहे आणि कर्म हे वर्तमान काळात आहे. फळामध्ये अनेक प्रतिस्पर्धी आहेत, फळासाठी टपलेले खूप आहेत ना. मी एकटा नाही आहे, बाकीचे लोक आहेत. शक्यता आहे माझ्यापेक्षा त्यांचे प्रयत्न जास्त बरोबर असतील, खूप शक्यता आहे माझ्यापेक्षा त्यांचा त्याग जास्त असेल, खूप शक्यता आहे माझ्यापेक्षा त्यांची भगवत भक्ती जास्त असेल, कदाचित त्यांना मिळेल मला मिळणार नाही. फळ हे अनसर्टन आहे, पण कर्म हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि फळाकडे दुर्लक्ष केलं आणि कर्म केलं की कर्माचा आनंद तो हातातून कुणी हरवून घेऊ शकत नाही. कर्माचा आनंद आहे, मग अशा पद्धतीनं तो कर्म करत राहतो आणि फळाची चिंता करत नाही. फळाची चिंता आली की पक्षपातित्व येतं, मिळणार असेल तर करीन नाही तर करणार नाही. आपण पक्ष, आपण इन्वॉल्व्ड होतो, इंटरेस्टेड पार्टी होतो. ज्याला फळाची अपेक्षा नसते तो मनुष्य इंटरेस्टेड पार्टी असत नाही. त्यावेळेस त्याला कर्माचा खरा आनंद मिळतो आणि कर्म फुल कॉन्सन्ट्रेशन होत. स्वामी विवेकानंद म्हटलेलं आहे, फळाचं चिंतन करणारा तुमचा मनाचा एक कप्पा तुम्हाला कर्मापासून दूर नेत असतो किंवा तुमच्या कर्माच्या कौशल्यामध्ये अडथळा निर्माण करत असतो, तोही अडथळा तुमचा बदलून जातो. मग बरोबर तुम्ही कर्मच करत राहता, फुल कॉन्सन्ट्रेशन कर्मावरती. तेंडुलकरचं 100 औषधं घुशीरा का लागलं? मला 100 औषधं करायचं आहे, प्रत्येक वेळा टेन्शन. त्या काळात तो 2-3 90 पुढे आउट झाला. खरं तर माझे 100 व्हायचे, माझ्या तर 100 व्हायचे, मला तर 100 औषधं करायचं आहे. भक्त काय म्हणतो, मी कोण करणार, परमेश्वर करून घे. त्यावेळेस त्यावेळेला ते सहज लिलया म्हणून जात. मग तो कर्मफळाचा त्याग करतो. कर्माणी संन्यासती, तो कर्मांचा सुद्धा त्याग करतो. याचा अर्थ तो कर्म सगळी ईश्वरार्पण बुद्धीने करतो. जसं मगाशी सांगितलं की तो मनुष्य संन्यास घेत नाही, कर्मत्याग करत नाही, योगक्षम करतो. याचा अर्थ तो योगक्षमाची चिंता टाकून देतो आणि त्याचा विधकर्म करत राहतो. तसं इथं कर्म टाकून देतो, याचा अर्थ कर्म तो भगवदार्पण बुद्धीने करतो, ईश्वरार्पण बुद्धीने करतो. तो कर्म करतो, त्या कर्मात त्याचा स्वतःचा संकल्प असत नाही. गीतेच्या भाषेत यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, समर्थांच्या भाषेत ज्ञात्याशी संकल्प असेच येणार कारण त्याची निर्मूळ वासना, वासनाच नाही झाली असल्यामुळे त्याच्या मनामध्ये कर्माचा कुठल्याही प्रकारचा संकल्प असत नाही. भगवंतानी भक्ताची जी लक्षणं सांगितली आहेत त्यामध्ये सर्वारंभ परित्यागी एक लक्षण सांगितलेलं आहे. म्हणजे तो स्वतःहून काही सुरू करत नाही, तो जे करतो ती ईश्वराची त्याला प्रेरणा असते. सत्य संकल्पाचा दाता भगवंत. भगवंत त्याला सांगतो की तुझ्याकडून हे काम करायचं आहे, तू हे कार्य कर. मग भगवंताच्या सांगण्यावरनं तो ते काम करत राहतो. म्हणजे तो स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या वासनेपुटी, स्वतःच्या संकल्पाने कुठले कर्म करत नाही. त्याला भगवंताने म्हटलंय गीतेमध्ये, मयी सर्वाणी कर्माणी संन्यास्य अध्यात्म चित्तसा. चित्त अध्यात्मात ठेव, चित्त भगवंताच्या अनुसंधानात ठेव आणि सगळी कर्म तू मला अर्पण कर. निर्द्वंद्व भवती, त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वंद्व असत नाही. किती मनुष्य द्वंद्वाने भरला आहे, मित्र शत्रू, आपला परका, जवळचा लांबचा, अनुकूल प्रतिकूल, सुख दुःख, हे सगळं मनामध्ये सतत भरलेलं आहे आणि सगळं आयुष्य या द्वंद्वामध्ये निघून जात. ही सगळी द्वंद्व काल्पनिक आहेत. मनाने मनुष्य ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करतो. कोणीतरी आपला एकदम चांगला वाटतो, कोणीतरी आपला एकदम वाईट वाटतो, कोणीतरी आपला एकदम जवळचा वाटतो, कोणीतरी आपला एकदम लांबचा वाटतो. हे जवळचा वाटणं आणि लांबचा वाटणं हे सगळं कल्पनेनुसार बदलत राहत. त्यामुळे जी द्वंद्व आहे ती सुद्धा कायम राहत नाहीत. राष्ट्राच्या बाबतीत तर म्हणतात, इन पॉलिटिक्स नायदर द फ्रेंड्स आर परमनंट नॉर फूज, ओनली इंटरेस्ट आर परमनंट. इलस्ट्रेटेड वीकलीने 1995 साली एका अंकामध्ये असं मोठे तक्ते दिले होते दोन. एक तक्ता होता 1975, एक तक्ता होता 1995. 1975 साली वाजपेयी जवाहर पंडित बद्दल काय म्हणत होते, 95 झाले ते त्याच्याबद्दल काय म्हणतात. लगेच त्याच्या खाली 1975 साली जवाहर पंडित वाजपेयी बद्दल काय म्हणत होता, पण आता 95 झाले काय म्हणतोय. चित्रच बदलून गेलं. तेव्हाचे शत्रू आता एकदम काय झाले, मित्र झाले. जोपर्यंत युती सरकारमध्ये मिनिस्ट्री देत नव्हते तोपर्यंत शिवसेनेचे लोक कोण होते, अफजल खानाची फौज आलीये. चायवाला तर पोरग काय पंतप्रधान होऊ शकणार आहे काय, मी तर प्रबोधनकारांचा मुलगा आहे. आणि नंतर त्याला चित्र बदलून गेलं. सगळी द्वंद्व काल्पनिक आहेत. शत्रू हे कल्पने तयार केला, मित्र सुद्धा कल्पनेने तयार केला. सत्तेमध्ये सहभाग घेता येतोय म्हणून मित्र आहेत, सत्तेत सहभाग घेऊ देत नाहीत ते आमचे शत्रू आहेत. आता शत्रू आहेत हे खरं आहे का मित्र आहे खरं आहे. पुन्हा आज जे चित्र आहे, दिस इज नॉट लास्ट एपिसोड, पुढे आणखी काय काय एपिसोड घडतील परमेश्वराला माहिती. सारखे बदलत राहणार आहे. या दोन्ही अवस्थेमध्ये समत्व, अर्जुना समत्व चित्ताचे, त्याची सारदान योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याती, त्याला निर्द्वंद्व म्हटलेलं आहे. सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो, किंवा समशत्रौ च मित्रेच तथा मानमापन मानापमानयो, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित, किंवा समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचना, तुल्य प्रिया प्रियोधीरहा तुल्य निंदात्म संस्तुती. निंदा आणि स्तुती दोन्ही सारखं वाटणं सोपे का अवघड आहे. हे प्रॅक्टिकल अध्यात्म आहे. विवेकानंद जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेले. त्या मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश आहे. आता विवेकानंदांना प्रवेश ना करायचं काही कारण नव्हतं, पण तो पुजारी कर्मठ होता. त्याचं म्हणणं आहे, समुद्र ओलांडला, हे चर्चेसमध्ये गेले, ख्रिश्चनांबरोबर खाल्लं पिल्लं, ख्रिश्चनांबरोबर चहा घेतला, नॉनव्हेज खाल्लं. हा मनुष्य आता हिंदू राहिला नाही. त्याने धक्केबुक्के मारून विवेकानंदांना मंदिरातनं बाहेर काढलं. मंदिर प्रवेशासाठी विवेकानंदांना आंदोलन करता आलं असते की नाही, केलं असतं तर किती तरुण त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते. अमेरिकेतनं आलेले होते, लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावरती होते. नुसतं आवाहन केलं असतं तरुणांना, 10,000 तरुण घेऊन मंदिरात शिरले असते, त्या पुजाऱ्याची जिरवली असती, पळताभोई थोडी गेली असती त्या पुजाऱ्याला. काय करावं विवेकानंदांनी, बाहेर पडले, मग आपल्या खोलीवर आले आणि तिथून ब्रह्मानंद महाराजांना पत्र लिहिलं, त्यांचे गुरुबंधू. ते वयाने जास्त होते, त्यांना ते दादा म्हणायचे. दादा, आज जगन्नाथ मंदिरात फार गंमत झाली. मी हिंदू नाही म्हणून त्या पुजाऱ्याने मला धक्काबुक्की करून मंदिरात हकलून दिले. मी हे सगळं सहन केलं कारण लोकांनी माझा खूप सन्मान केलेला आहे. मी थोडा अपमान सुद्धा सहन केला पाहिजे. लोकांनी माझी खूप स्तुती केली आहे. मी थोडी निंदा सुद्धा पचवली पाहिजे. ज्याला निंदा पचते त्याला स्तुती नक्की पचू शकते. काय विचार असेल कल्पना करा. हा मनुष्य निर्द्वंद्व आहे. सुखा संतोषाने यावे दुःखा विषादा न बदावे या दोन्ही गोष्टीकडे समत्व बुद्धी असेल. म्हणून अर्जुनाला सुद्धा नैतृगुण्यो भव अर्जुन किंवा निर्योगक्षेमवान भवार्जुन किंवा आत्मवान भवार्जुन किंवा निर्द्वंद्व भवार्जुन हे सगळे योगक्षेमते जती निर्द्वंद्व भवती हे सगळं जे दिलेलं आहे नित्रगुण्य भवती हे सगळं गीतेत नाही घेतलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी तू कर मग द्वंद्वातीत झालं की व्यवहारातली जी परिवर्तन होती त्या परिवर्तनावर लगेच आपण त्या माणसाला मित्र मानणार नाही किंवा शत्रू मानणार नाही. की आज अशी परिस्थिती आहे यात बदल होऊ शकतो. ज्ञानी मनुष्य असं लक्षात घेतो. मदत केलं गेलं तो आपला मदत नाही केलं गेलं तो शत्रू. आपण हे अगदी उथळपणाने आपले व्यवहार असतात. एक सुंदर गाणं आहे न तुम बेवफा हो न हम बेवफा आहे मगर क्या करे अपनी राय जुदा आहे. कोणीच बेवफा नाही आपले मार्ग वेगळे आहेत. किंवा साहिरचं आणखी एक शेर आहे क्या तुमने किया क्या मैंने किया ये बात न दिल में दोहराना पहले भी पराये थे हम तुम अब फिर से पराये बन जाना. पूर्वी आपण एकमेकांपासून दूरच होतो आता पुन्हा दूर झालो काय त्या तेवढे. आधी आपण एकमेकाला ओळखत नव्हतो मध्ये काही काळ आपण एकमेकाला ओळखलं तर अतिजवळीक निर्माण झाली पण पुन्हा आपण एकत्रित राहू शकत नाही नक्की झालं. आता पुन्हा आपण परिचयाचे नव्हतो तसेच झालेलो आहोत असं समजायला काय हरकत आहे. आणखी एक शायर आहे तारूप रोग हो जाय तो उसको भुलनाच्छा. आठवण जर आजार असेल ना तारूप म्हणजे आठवण. आठवण हे जर आजार होत असेल तर मग त्या माणसाला विसरलेलं बरं. तारूप रोग जे आहे हो जाय तो उसको भुलनाच्छा तल्लुक बोझ बन जाय तो उसको टोडनाच्छा. तल्लुक म्हणजे संबंध. संबंध जर ओझवत असेल तर ते तुटलेले बरं आहे. ओझं कशाला बळगायचं. वो अफसाना जिसे तकमील तक लाना भी नामुमकिन. तकमील तक म्हणजे शेवटापर्यंत. जी गोष्ट आपण शेवटापर्यंत नेऊ शकत नाही उसे एक खूबसूरत मोड देखर छोडना अच्छा. त्या स्टोरीला असं काहीतरी एक पॅचअप करून टाकावं एक विशिष्ट टर्निंग पॉइंट द्यावा आणि ती स्टोरी तिथं संपली असं समजावं. चलो एक बार फिर से अजनबी बन जाय हम दोनों. पुन्हा आपण एकमेकाच्या दृष्टीने अनोखी होऊन जाऊ. पण लगेच आपण दोन निर्माण करतो तो माझा शत्रू आहे तो माझा मित्र आहे. मग मित्र असताना त्याच्याशी काय करू आणि काय नाही असं होत जात. आणि शत्रू झाला की कसा काटा काढता येईल याचे पुन्हा विचार सुरू होता. निर्द्वंद हो द्वंद्वातीत हो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रिय अप्रिय चांगलं वाईट आपलं परक हा सगळा तुझ्या मनातला खेळ आहे. त्या खेळांना बाहेर पड. मग पुढे म्हटलेलं आहे वेदान अपि संन्यसती केवलम अविच्छिन्न अनुरागम लभते. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रघुनंदन.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छाया नट.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छायानट. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत रचनेतील गदी माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना, संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम समर्थांच्या नाम मनोबोधातला 28वा श्लोक आपण पाहणार आहोत. दीनानाथ हा राम को दंडधारी पुढे देखता काळपोटी थरारी मना वाक्यने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ म्हणतात आता ह्या श्लोकापासून 37व्या श्लोकापर्यंत हा शेवटचा चरण जो आहे नुपेक्षी कदा रामदासाभिमाने हा चरण पुन्हा पुन्हा आलेला आहे. आणि ह्या 10 श्लोकामध्ये राघवाचं म्हणजे रामचंद्राने काय काय केलं, त्यांच्या लीलाचरित्रामध्ये कुणाचा उद्धार केला, त्यांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त निरूपण करण्याजोगं नाही आहे, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की काय काय रामचंद्राने केलेलं आहे ते. तर ह्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे दीनानाथ हा, आता पहिल्यांदा हा राम कसा आहे तो सांगितला आहे. हा राम कोदंडधारी, कोदंडधारी हा धनुर्धारी राम आहे. जसं गोपाळकृष्णाबद्दल म्हणायचं असलं तर सुदर्शन चक्र आपण म्हणतो, तसं रामचंद्रांच्या बाबतीत ते धनुर्धारी राम आहेत. तसं इथं राम कोदंडधारी आणि दीनानाथ आहेत. शस्त्र आहे, सामर्थ्य आहे आणि शिवाय करुणा आहे. नाही तर सामर्थ्य असतं पण करुणा नसते, आणि करुणा वाटते पण सामर्थ्यच नसतं काही करायला. दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येणं अवघड आहे. अवतारी पुरुषांच्या बाबतीत ते आहे सामर्थ्यही आहे आणि ते दीनानाथ आहेत. अनाथ जीवांचे रक्षण करणारे आहेत, पतितांचे पावन करणारे आहेत. म्हणून इथं ते दीनानाथ आहे आणि हा राम कोदंडधारी आहे. असं असल्यामुळे पुढे देखता काळ पोटी थरारी, ज्या ठिकाणी रामचंद्र आहे तिथं म्हटलं त्याला पाहून प्रत्यक्ष काळ देखील त्याचा थरकाप होतो रामचंद्रांच्या पुढे. म्हणजे असे समर्थ रामचंद्र आहेत, तेव्हा आपण जर त्यांना शरणागत झालो तर ते आपले नक्कीच रक्षण करतील. प्रश्न कुठं आहे, रामचंद्र तयार आहेत, भगवंत कृपा करायला तयार आहेत, आपण शरणागत होत नाही. खोटी आहे ती आपल्याकडून आहे, भगवंतांच्याकडून नाही आहे. ते उलट हात पसरून उभे आहेत की ये माझ्याकडे, ये वत्सा माझ्याकडे येतो, आपण जायला तयार नाही आहोत. मग इथं त्यांनी म्हटलेलं आहे की मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, मी हे जे वाक्य सांगतोय ना ते सत्य समज, त्याच्यावर विश्वास ठेव, अविश्वास धरू नको. कोणतं वाक्य? नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा राम दासांचा अभिमानी आहे, त्यामुळे दास जेव्हा शरणागत होतो त्याला सहाय्यासाठी हाका मारतो तेव्हा राम कधीही मागं होणार नाही. तो संकटकाळी त्याला काळ नाही आहे, वेळ नाही आहे, अमुक वाजता तो आहे असं नाही आहे, तो अखंडच आहे आणि तो भक्तांची वाट पाहतोय. इथं दासाभिमानी म्हटलंय, इथं दास समर्थाचा दास आहे. नवविधा भक्तीजी सांगितले त्याच्यामध्ये दास्य भक्तीजी म्हटलेली आहे, तिथपर्यंत आलेला हा दास आहे. पुढे सख्य आणि आत्मनिवेदन, आत्मनिवेदनामध्ये तो भक्त भगवंताशी एकरूपच होऊन जातो, म्हणजे भक्त भगवंतच होतो आणि भगवंत भक्त होतो, म्हणजे दोन्ही एकच होतात. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, आपण ही भक्ती करतो असं आपल्याला वाटतं, ते खरं नाही. तसं इथं आपण भगवंताचं दास्य करतो असा आपला भ्रम असतो, पण खरं दास्य होत नाही, त्याची सेवा आपल्या हातून होत नाही. कारण त्याची सेवा करणं ह्याचा अर्थ स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा म्हटलेलं आहे. ध्यानाच्या स्वामीच्या मनात जे आहे त्याप्रमाणे आपलं वर्तन, आचार विचार, उच्चार होणं हे त्याचं दास्यत्व आपण स्वीकारल्यासारखं आहे. पण तसं होत नाही, आपण फक्त त्याला नमस्कार करू, त्याची पूजा करू, सवड होईल तेव्हा, आठवण होईल तेव्हा त्याचं नाम घेऊ, तथापि खऱ्या अर्थाने दास्य हे आपण करत नाही आहे. ते जर असेल
तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे जे वचन सांगितलेले आहे, वाक्य सांगितलेलं आहे, हे तू सत्य धरून ठेव. त्या म्हणण्यावर कधी तू अविश्वास दाखवू नकोस असं समर्थ सांगतायत. म्हणून याच्यामध्ये ते म्हणतायत, हा राम जो आहे कोदंडधारी धनुर्धारी राम, हा दीना दीन व्यक्ती जे आहेत, शरणागत झालेले आहेत, त्यांचं संरक्षण करणारा, त्यांना सांभाळणारा असा आहे. तेव्हा तू त्याच्यावर विश्वास ठेवून निर्धास्त मनाने आपल्या वाट्याला आलेली कर्म जी आहे ती उत्तम प्रकारे करत राहा. नाही तर राम सांभाळणार आहे तेव्हा काही नाही, असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असा याचा अर्थ नाही आहे. तू तुझं कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेस, मग राम तुझ्याजवळच आहे, तुझ्या आतच आहे, तो तुला सांभाळणार आहे. तो कसा सांभाळतो ते सांगता येत नाही. भक्ताला त्याची चुणूक येते की क्षणाक्षणाला तो आपल्याला सांभाळत असतो, तो आत बसून आपल्याला सर्व तऱ्हेचं मार्गदर्शन करत असतो. आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याच्या दिशेनं आपली दृष्टी वळवली पाहिजे, तर तो आपल्याला सांभाळतो. म्हणून या श्लोकात म्हटलं आहे, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, मना वाक्य नेमस्त हे सत्य माने, नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. जय जय रघुवीर समर.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपालकृष्णभगवान् की जय. विश्वाचार्यांनी पुलस्त्यांना प्रश्न विचारला की महाराज कशापासून कशाची इच्छा करावी. ज्याला आरोग्याची इच्छा आहे त्यांनी कशाची उपासना करावी. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्यांनी कशाची उपासना करावी. ज्याला लक्ष्मीची इच्छा आहे त्यांनी कशाची उपासना करावी. तेव्हा पुलस्ती महर्षी भीष्माचार्यांना सांगतात आरोग्यम भास्कराद इच्छेत श्रियम इच्छेत हुताशरा ज्ञानम महेश्वराद इच्छेत मोक्षम इच्छेत जनार्दनात. ज्याला आरोग्याची इच्छा आहे त्यांनी भास्कराची उपासना करावी. भगवान सूर्यनारायणाची उपासना करावी. ज्याला लक्ष्मीची इच्छा आहे त्यांनी अग्नीची उपासना करावी. श्रीयम इच्छेद हुताशनाद ज्यांना ज्ञानाची इच्छा आहे त्यांनी भगवान शंकरांची उपासना करावी. शिवप्रसादेन विनान मुक्तीही शिवप्रसादेन विनान भक्तीही. भगवान शंकरांच्या उपासनेशिवाय मुक्ती मिळणार नाही आणि भगवान शंकरांच्या उपासनेशिवाय ज्ञान सुद्धा मिळणार नाही. म्हणून ज्ञानम इच्छेत महेश्वरात. आणि मोक्षाची जर इच्छा असेल तर मोक्षाच्या इच्छेकरिता काय करायचं असेल विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. भगवान विष्णूची आराधना करायची. ओ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा द्वादशाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. तेव्हा भीष्माचार्यांनी पुलस्त्याने विचारलं बाबा अग्नीची उपासना करायची पण अग्नीची उपासना करण्याकरता ब्राह्मणांचं आमंत्रण कशा प्रकारे करावं. कुठल्या प्रकारचे ब्राह्मण बोलावेत यज्ञयागादिकामध्ये. आणि यज्ञयागादी कर्म कशा प्रकारे करावं. कारण यज्ञामध्ये दिलेली आहुती ही सूर्यापर्यंत जाऊन मिळते. अग्नौ प्रास्ता होती सम्यक आदित्य उपतिष्ठते आदित्या जायते वृष्टीही वृष्टे अन्नम ततः प्रजा. या अग्नीमध्ये अग्निर्वयी देवतान मुखम. देवतांना आपण प्रत्यक्ष भरू शकत नाही म्हणून देवतांचं मुख हे अग्नी. अग्निद्वारे ती आहुती देवतांना प्राप्त होती. अग्नो प्रास्ता होती सम्यक आदित्य उपतिष्ठते. नंतर ती आहुती जर काय करत असेल तर पुढे वृष्टीच्या रूपाने या पृथ्वी तलावरती अवतरित होते आणि जी वृष्टी संपूर्ण अन्नधान्याची या पृथ्वी तलावरती वाढ होते वृष्टीच्या रूपाने. तेव्हा ब्राह्मणांना कशा प्रकारे आमंत्रित करावं. तेव्हा पुलस्ती महर्षी सांगतात जे वेदज्ञ ब्राह्मण आहेत ज्यांनी षडंगांचं अध्ययन केलेलं आहे. ब्राह्मणेन निष्कारेण षडंगो विधा अध्येया ज्ञेयश्च. ब्राह्मणाने षडंगाचं अध्ययन करावं. नुसतं अध्ययन करून चालणार नाही तर ते जाणून घ्यावं. तेव्हा पूर्वी त्वष्ट्याने एक यज्ञ आरंभ केलेला होता. आणि त्या यज्ञामध्ये ब्राह्मण आमंत्रित केलेले होते. ब्राह्मणांच्या काल सांगितलं, ब्राह्मणांच्या मुखातून निघाल्यानंतर लक्ष्मी ही तथास्त म्हणत असते. ब्राह्मणांच्या मुखातून निघालेले ते सत्य होणार, म्हणून ब्राह्मणांच्या मुखातून जे वेदमंत्र निघतील ते वेदमंत्र सुद्धा जर शुद्ध निघाले तरच ती फलरूपाने यजमानाला फल देतील, आणि जे अशुद्ध जर निघाले तर यजमानाचं हनन करतील. अवक्षरम हनायुष्यम विश्वरम व्याधी पीडितम अक्षता शस्त्र रूपेण वज्रम पतति मस्तके. ब्राह्मणांच्या मुखातून जो मंत्र निघतोय तो मंत्र जर अशुद्ध जरी गाला तर यजमानाच्या आयुष्याचं हनन करतो. अवक्षरम हनायुष्यम आणि स्वररहित मंत्र जर ब्राह्मणाच्या मुखातून बाहेर पडला विश्वरम व्याधी पीडितम, यजमानांना व्याधी रूपाने पीडा करेल तो मंत्र. आणि ब्राह्मण जे मंत्राक्षता देतील मंत्र म्हणून अक्षता या यजमानाच्या डोक्यावर टाकतील, त्या अक्षता आशीर्वाद रूपाने यजमानाच्या डोक्यावर पडणार नाही तर त्या शस्त्राच्या रूपाने यजमानांच्या वरती आघात करतील. म्हणून ब्राह्मणांच्या वरती फार जबाबदारी मोठी. आणि यज्ञयागादिकांच्या मध्ये जेव्हा ब्राह्मण आपण आमंत्रित करू तेव्हा ते वेदज्ञ ब्राह्मण असावे, कारण ब्राह्मणांच्या मुखातून निघालेला आशीर्वाद हा सत्य होणार आहे. या त्वष्ट्यानी पूर्वी एक यज्ञ आरंभ केला, कशाकरिता तर त्याच्या पित्याचा वध झाला होता, विश्वरूपाचा वध झालेला होता, आणि या विश्वरूपाचा वध झाल्यामुळे आपल्या पित्याचा सूड उगवावा म्हणून त्यांनी यज्ञ आरंभ केला. यज्ञ आरंभ केल्यानंतर सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रित केलेले, ब्राह्मणांचं यथायोग्य पूजन केलेले, ब्राह्मणांची प्रार्थना केलेली, आणि यज्ञाला आरंभ झालेला आहे. या त्वष्ट्यानी सांगितलं ब्राह्मणांना की बाबा इंद्राकडून मरणारा शत्रू उत्पन्न हो अशा प्रकारचा मंत्र म्हणा, जेणेकरून माझ्या पित्याचा वधाचा सूड घेतला जाईल. तेव्हा या ब्राह्मणांनी यज्ञयागादिकाला आरंभ केलेला आहे, आणि यज्ञाला आरंभ केल्यानंतर ब्राह्मणांच्या मुखातून अशुद्ध मंत्र बाहेर पडायला लागलेला आहे. इंद्र शत्रूर विवर्धस्वा असं न म्हणता इंद्र शत्रूर विवर्धस्वा असं म्हणायला लागलेली आहे. उदित उदात्त स्वर न म्हणता अनुदात्त स्वर म्हणायला लागलेली आहे. फक्त स्वराचा फरक पडला बघा. इंद्र शत्रूर विरोधस्वा असं न म्हणता इंद्र शत्रू विरोधस्वा त्या मंत्राचा स्वर फक्त खाली दिला आणि बरोबर त्या मंत्राचा अर्थ हा विरुद्ध झाला. इंद्राकडून मरणारा शत्रू उत्पन्न हो असा त्या मंत्राचा अर्थ व्हायला पाहिजे, पण इंद्राला मारणारा शत्रू उत्पन्न हो असा त्या मंत्राचा अर्थ झाला. आणि त्या यज्ञातून एक काळा कभिन्न राक्षस उत्पन्न झालेलं आहे ज्याचं नाव वृत्रासूर. या वृत्रासुराची उत्पत्ती झालेली, आणि वृत्रासुराची उत्पत्ती झाल्यानंतर या इंद्राला पहिल्यांदा भय वाटायला लागली. तेव्हा इंद्राने जर काय केलं असेल ब्रह्मदेवाजवळ गेलेले आहेत आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की महाराज ब्राह्मणांच्या अपराधामुळे आज या पृथ्वी तलावरती एक राक्षस जन्माला आलेला आहे ज्याचं नाव वृत्रासुर, याच्या वधाचं काहीतरी उपयोग करा जेणेकरून याचा वध होईल. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा हा वृत्रासुर कसा आहे, अग्नीमधून प्रकट झालेला आहे, तो आता शस्त्रास्त्राने सुद्धा मरणारा नाहीये, अत्यंत तेजस्वी असणारा हा राक्षस कारण अग्नीतून उत्पन्न झालेला आहे, ब्राह्मणांच्या मंत्राद्वारे उत्पन्न झालेला आहे, त्यामुळे हा शस्त्रास्त्राने मरणारा नाहीये. तेव्हा इंद्राला ब्रह्मदेव सांगतायत बाबा ब्रह्मदेवा इंद्रा अरे तू काय कर, या पृथ्वी तलावरती एक दधीची महर्षी आहे, हा वृत्रासुर शस्त्रास्त्राने मरणार नाही पण ब्रह्मज्ञानी जो महात्मा आहे त्याच्या अस्थीचा स्पर्श झाल्याबरोबर हा वृत्रासुर या वृत्रासुराचा नाश होईल. तेव्हा तुम्ही काय करा तर दधीची महर्षी यांच्याकडे जा. तेव्हा इंद्राला मनामध्ये अत्यंत भीती वाटायला लागली, बाबा कोणी मनुष्य आपली अस्थी कसा काढून देईल, कारण प्रत्येकाला जीवन हवंय, मृत्यू हा कोणालाच नकोय. अंतकाळ जरी आला तरी मनुष्य पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन अनेक प्रकारचे उपाय करतो, अनेक प्रकारची औषधी घेतो जेणेकरून मला आयुष्य जावे. तेव्हा या इंद्राने विचार केला की बाबा आता दधीची महर्षींकडे जायचंय आणि त्यांच्या अस्थी नाही साक्षात मृत्यू मागायचा आहे. तेव्हा ब्रह्मदेवाची आज्ञा घेतली आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार इंद्रचंद्राची आदी होता या दधीची महर्षींच्या आश्रमामध्ये आलेली आहे. आणि दधीची महर्षींना पाहिल्यानंतर इंद्र हा थथर कापायला लागलेला आहे, कारण ब्रह्मज्ञानी महात्मा आहे. आज ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या मुखातून काही जर शाप बाहेर पडला तर पुन्हा आपण ऐश्वर भ्रष्ट होऊ म्हणून हा इंद्र घाबरायला लागलेला आहे. इंद्राणी महर्षींची प्रार्थना केलेली, नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगज्जिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमहा. दधीची महर्षींनी पाहिलं तर इंद्रचंद्राचे सगळ्या देवता नवग्रह त्या ठिकाणी आलेले आणि सगळे प्रार्थना करतात त्या ठिकाणी. प्रार्थना करून देवाने विचारलं, बाबा आजपर्यंत कधी तुम्ही आश्रमामध्ये आलेले नाहीत, आज निश्चित काहीतरी आपलं कार्य असलं पाहिजे जेणेकरून आज तुम्ही या आश्रमाला पवित्र केलेले. तेव्हा इंद्राला हे ऐकल्याबरोबर एकदम हायसं वाटलं आणि इंद्राने नमस्कार केला, महाराज या पृथ्वीतलावरती एक वृत्रासुर राक्षस जन्माला आलेला आहे आणि तो वृत्रासुर शस्त्रास्त्राने मरणारा नाहीये, त्याला जर मारायचं असेल तर आपल्या अस्थींची आवश्यकता आहे. तेव्हा या दुधीची महर्षींनी विचार केला, बाबा हा देह आज ना उद्या पडणारच आहे आणि हा देह जर दुसऱ्याच्या कार्याकरता कारणीभूत लागला तर या जीवाचं सोनं होईल. परदुःखे दुखावला तोची संत. संतांचं लक्षण सांगितलेलं आहे, जो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो तोच खरा संत आहे. आज देवतेंच्या वरती संकट आलेले आणि त्यांना माझ्या अस्थींची आवश्यकता आहे. तेव्हा पहिल्यांदा दधीची महर्षीने जर काय केलं असेल तर या इंद्राला पहिल्यांदा ज्ञानोपदेश पाहिलेला, ज्ञानाचा उपदेश केलेला, बाबा इंद्रा कुणाबरोबर वैर करू नकोस आणि या वृत्रासुरानी तुझ्यावर असा काय अपकार केलेला आहे जेणेकरून या वृत्रासुराला तू मारण्याकरता निघालेलीस. तेव्हा इंद्राने सांगितलं की बा महाराज हा स्वर्गावरती स्वारी करतोय आणि स्वर्गाचा राजा मी असल्यामुळे मला माझ्या स्वर्गाची चिंता वाटायला लागली, मला माझ्या ऐश्वर्याची चिंता वाटायला लागली. जर या वृत्रासुरानी स्वर्गावरती जर स्वारी केली तर माझं ऐश्वर सगळं निघून जाईल. तेव्हा दधीची महर्षी इंद्राला सांगतात, बाबा इंद्रा तू माझे माझी अस्थि मागतोयस, माझी अस्थि मी तुला निश्चित रूपाने देईल कारण जेणेकरून तुझं दुःख नाहीस होईल, तुझ्यावरती जे संकट आलेले ते संकट टळून जाईल. तेव्हा या दधीची महर्षींनी काही जर केलं असेल तर स्वतःच्या योगाग्नीनी आपला देह पेटवलेला आहे. ब्रह्मज्ञानी याच्या ब्रह्मज्ञानी याची काया ब्रह्मरूप, तुकाराम महाराज वर्णन करतोय. या दधीची महर्षींनी स्वतःच्या अस्थि दिलेले आहेत आणि स्वतःच्या अस्थि देऊन हा इंद्र जर कुठे गेला असेल पुन्हा वृत्रासुराबरोबर युद्ध करण्याकरता निघालेला आहे आणि वृत्रासुराबरोबर प्रचंड भयंकर युद्ध झालेले आणि युद्धामध्ये जेव्हा हा इंद्र पराभूत व्हायला लागलेला आहे, इंद्राच्या हातातलं असं शस्त्रास्त्र सुद्धा गळून पडायला लागलेले, इंद्राचा एक हात तुटून पडलेला आहे त्या ठिकाणी, तेव्हा हा वृत्रासुर मोठमोठ्याने हसायला लागलेला आहे. तेव्हा हा वृत्रासुर इंद्राला म्हणतोय, बाबा तुझ्या हातातलं शस्त्र जरी गळून पडलं असेल तर इंद्रा आज त्या ब्रह्मज्ञान ते शस्त्र उचलून घे जेणेकरून त्या ब्रह्मज्ञानाचा महात्म्याचा अपमान व्हायला नको म्हणून ते शस्त्र पुन्हा उचलून घे आणि माझ्याबरोबर युद्धाकरता तयार हो. वृत्रासुराचं बोलणं ऐकलं तेव्हा इंद्राने ते वज्र उचललेले आणि वज्र उचलून एक प्रहार जो केला तो वृत्रासुराच्या छातीत बाण घुसलेला आहे, ते शस्त्र वृत्रासुराला लागलेले आणि जेव्हा त्या शस्त्राचा स्पर्श झाला तेव्हा या वृत्रासुराच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडलेली आणि ती ज्योत जर कुठे गेली असेल तर भगवान त्याच्या हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे त्या ज्योतीने. वृत्रासुराला सुद्धा अंतकाळी ब्रह्मज्ञान झालेले आहे कारण ब्रह्मज्ञानाच्या महात्म्याची अस्थिचा जो स्पर्श आहे त्या अस्थिच्या स्पर्शाने या वृत्रासुराला ब्रह्मज्ञान झालेले. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी का हिमपुटी वेदशास्त्री. ब्रह्मज्ञान जर असं उठावटी जर कळायला लागलं, येडगबाळायला जर कळायला लागलं तर वेदशास्त्रांची उत्पत्ती होऊन उपयोग काहीच नाही. सगळे ब्रह्मज्ञानी होऊन वावरतील या पृथ्वीतलावरती म्हणून ब्रह्मज्ञान असं कोणालाही होणार नाही. ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर पहिल्यांदा काय केलं असेल काय करायला पाहिजे तर गुरुचरणांचा आश्रय करायला पाहिजे. जोपर्यंत गुरूंच्या चरणांचा आश्रय होणार नाही, जोपर्यंत गुरूंच्या ज्ञानाचा उपदेश होणार नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही. तेव्हा भीष्माचार्य पुन्हा पुलस्त्यांना विचारतात, बाबा गुरूंची लक्षणं काय, गुरु म्हणून कोणाला बघावं, गुरु कसा असावा, अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर पुलस्ती महर्षींनी पुन्हा भीष्माचार्यांना सांगितलं, बाबा एका गावामध्ये एक संत महात्मे आलेली होती आणि संत महात्मे आल्यानंतर त्या गावामध्ये हळूहळू वार्ता पसरली की आपल्या गावामध्ये संत महात्मे आलेले आहेत आणि ते काय करतात, लोकांना उपदेश करतात. तेव्हा या त्या गावामध्ये गोपाळ म्हणजे गाई पालन करणारा ज्याला गुराखी म्हणतात त्या गुराख्याला वाटलं किंवा गावातली सगळी माणसं त्या संत महात्म्याच्या जवळ जातात अनेक प्रकारचा उपदेश ग्रहण करतात आपण सुद्धा जावं आणि त्यांना गुरु करावं अशा प्रकारचा विचार या गुराख्याच्या मनामध्ये आला. ज्या ठिकाणी ज्ञानाचा उपदेश आलेला होता त्या ठिकाणी हा गुराखी आलेला आहे आणि बाजूला बसलेला आहे. सश्रद्धा अंतकरणाने त्याने दोन्ही हात जोडलेले आहेत आणि त्या माऊलीने नमस्कार केलेला आहे. त्या माऊलीने सुद्धा पाहिलं किंवा हे सत्पात्री दान होईल याला काहीतरी उपदेश करावा अशा प्रकारचा विचार या संत महात्म्यांच्या मनामध्ये आलेला आहे. त्या गुराख्याला जवळ बोलवलेले, त्या गोपाळाला जवळ बोलवलेले, अरे बाबा तू कशासाठी आला आहेस? तेव्हा त्यांनी सांगितलं, महाराज तुमची कीर्ती गावामध्ये खूप पसरलेली, सगळ्या लोकांनी तुमच्याकडनं गुरुमंत्र घेतलेला आहे, तेव्हा मला तुम्ही गुरुमंत्र काहीतरी द्या. तेव्हा या संत महात्म्याने सांगितलं, बाबा मी काही गुरुमंत्र वगैरे देण्याकरता आलेलो नाही, मी ज्ञानाचा उपदेश करीन, पण गुरुमंत्र वगैरे मी काही देत नाही. तेव्हा हा गुराखी हट्टाला पेटला की नाही महाराज मला जर गुरु करायचं असेल तर मी तुम्हालाच गुरु करीन. तेव्हा त्याने सांगितलं, तुला गुरु करायचं असेल तर एक स्थान तुला सांगतो आणि त्या गुरुंचं लक्षण सुद्धा तुला सांगतो जे तुझे गुरु असतील म्हणून समज. तेव्हा त्या गुराख्याने विचारलं की महाराज तुम्ही जे सांगाल ते मी करीन, मला आता गुरु मिळवायचं किंवा, कारण गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. आचार्य सांगतात ज्ञानादेव तो कैवल्यम, केवळ ज्ञानान मुक्ती ही कशाने मिळणार आहे? केवळ ज्ञानाने मिळणार आहे. ज्ञान काय करतं? ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. हे ज्ञान काय करत असेल? संपूर्ण कर्मांचा पहिल्यांदा नाश करत. तेव्हा या संत महात्म्याने सांगितलं, बाबा तू काय कर, पहिल्यांदा करणार असेल तर पहिल्यांदा तीर्थयात्रा कर, पहिल्यांदा तू काय कर बद्रीनाथला जा, नंतर तिथून केदारनाथांचं दर्शन घे, नंतर गंगोत्रीला जा, नंतर यमुनोत्रीला जा, चार धामाची यात्रा कर आणि नंतर हरिद्वारला आल्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावरती तुझे गुरु एका वटवृक्षाखाली बसलेले दिसतील, ज्यांच्या डोळ्यातून तेज बाहेर पडत असेल, ज्यांच्या अंग प्रत्यंगातून सुगंध बाहेर पडत असेल, जे लोकांना ज्ञानोपदेश करत असतील. तेव्हा हे सगळं गुरूंचं लक्षण ऐकलं आणि त्याच्या मनामध्ये अत्यंत तीव्र इच्छा प्रकट झालेली. आणि त्या संत महात्म्याने सांगितल्याप्रमाणे हा गुराखी जर काही कुठे निघाला असेल तर पहिल्यांदा बद्रीनाथच्या यात्रेने निघालेली आहे. अडवाणी निघालेला आहे, जे रस्त्यामध्ये भिक्षा मागावी ते भिक्षा घेऊन आपला चरितार्थ चालवावा आणि पहिल्यांदा तीर्थयात्रा करावी, कारण गुरूंचा उपदेश आहे. भिक्षा सुद्धा कशासाठी मागायची? जिव्हा लोल्य जिंकण्याकरता भिक्षा मागायची. वाणीला जे पाहिजे, जिव्हेला जे पाहिजे, आज काय वाटलं वाणीला आपण श्रीखंड खावा, उद्या काय वाटलं खीर खावी, हे सगळं जिव्हा लोल्य जिंकण्याकरता अनेक संत महात्म्यांचे उपदेश आहेत. वा भिक्षाटन करा, अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षान देईचे पार्वती. भिक्षा सुद्धा कशासाठी मागायची? ज्ञान आणि वैराग्य अंतकरणामध्ये प्रादुर्भूत व्हावं म्हणून भिक्षा मागायची. भिक्षेने काय होत असेल तर जिव्हाले जिंकले जात. अनेक प्रकारच्या कथा आहेत. दत्त काय टेंबेस्वामी भिक्षा मागायचे, पाच घर भिक्षा मागायचे आणि ते भिक्षेमध्ये जे काय येईल ते काय करायचे? पहिल्यांदा नर्मदेमध्ये समर्पण करायचे. त्या झोळीमध्ये जी थाली होती त्या थालीमध्ये जे काय येईल ते घ्यायचं आणि जे काही भिक्षेमध्ये आलेलं आहे ते सगळी झोळी त्या नर्मदे मध्ये बुडवायची आणि त्या नर्मदे मध्ये बुडवल्यानंतर जे काही भाताचे शीत उरतील, जे काही पोळीचे तुकडे उरतील त्याच्यावरती आपला देह पोसायचा आहे. जिव्हा लोल्य जिंकण्याकरता अनेक संत महात्म्यांनी किती प्रकारचे उपाय केलेले आहेत.

0: पाणी वाढतं, फक्त खीर वाढायची. एक वाटी पिली, दोन वाटी पिली, तीन वाटी पिली, तेव्हा अक्काबाईंना सुद्धा विचारायला, आज समर्थांना काही दिसून आलं की काय म्हणे, किती खायला लागलेली आहेत. आजपर्यंत कधी समर्थांनी मागितलेलं नाहीये, पण आज स्वतः समर्थ इच्छा करतायत आणि खीर किती खातायत. तेव्हा पण अक्काबाईंची समर्थांच्या समोर बोलण्याची हिंमत नव्हती, तेव्हा अक्काबाईने वाढायला सुरुवात केलेली आणि समर्थांनी आकंठ खीर खाल्ली. जिवेला सांगितलं, तुझी आज इच्छा झालेली ना, तू खा म्हणे खीर. जिव्हेची सुद्धा इच्छा पूर्ण केलेली. आणि जेव्हा आकंठ खीर खाल्ल्यानंतर जेव्हा हात धुतला, तेव्हा दोन बोट घालून पुन्हा ती खीर जशीच्या तशी बाहेर काढली. आणि बाहेर काढल्यानंतर परत जी ओकारीत मध्ये जी खीर होती, ती खीर पुन्हा समर्थांनी खाऊन टाकलेली जिव्हा लोलण्याकरता. कारण जिव्हेला सांगितलं, तुला खीर आवडती, ही खीर खा म्हणे. जिव्हा लोलली जिंकण्याकरता अनेक प्रकारचे उपाय या संत महात्म्यांनी केलेले. मनुष्य बघा, प्रत्येक मनुष्य हा जिव्हेच्या अधीन गेल्यामुळं ही रोग व्याधी ही मनुष्याला जडलेली आहे. शास्त्रकार सांगतात, अत्यंत खोल पाण्यामध्ये असलेले मासे सुद्धा केवळ जिव्हेमुळे मरतात. ते मासे काय करतात, त्या गळाला लागलेले जे काही किटाणू आहे, जे काही गांडूळ वगैरे काय लावतात, ते त्या गांडुळाला खाण्याकरता हे मासे त्या ठिकाणी जातात आणि त्या याला अडकतात आणि अडकून ते मरतात. जिव्हेच्या अधीन असल्यामुळे मनुष्याचा मृत्यू येतोय, म्हणून जिव्हा लोलली जिंकायला पाहिजे. तेव्हा हा गुराखी जर कुठे गेला असेल तर भिक्षा मागतोय, आणि पहिल्यांदा कुठे गेला, बद्रीनाथला गेलेला आहे. बद्रीनाथ गेल्यानंतर पुन्हा केदारेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. मृत्युंजय आयुरुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय तिने महा. पहिल्यांदा सांगितलं, ज्ञानम महेश्वरात इच्छेत, म्हणून केदारेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. आणि केदारेश्वराला प्रार्थना केली की भगवंता, तुमच्या कृपेने मला ज्ञानदान मिळावं आणि ते ज्ञान मला गुरूंच्या मार्फत मिळेल, म्हणून मला गुरुपदेश व्हावा, माझा गुरु आता मला लवकर मिळावा, अशा प्रकारची प्रार्थना हा गुराखी केदारेश्वराच्या समोर करतोय. पुढे आलेला आहे, गंगोत्रीचं स्नान केलेले, जमुनोत्रीचं स्नान केलेलं आहे. आणि जर कुठं आला असेल तर हरिद्वारमध्ये आलेले आहे. हरिद्वारमध्ये पाहतोय, मला आता उत्कंठा लागलेली, आता चित्त एकदम शुद्ध झालेले. भिक्षेमुळं जिव्हालवले जिंकलेले, चित्त एकदम शुद्ध झालेले. देह हा तपा तीर्थयात्रेमुळे अत्यंत पवित्र झालेला आहे. व्याकुल झालेला हा गुराखी संपूर्ण हरिद्वारामध्ये फिरतोय की अजून माझे गुरु कशी दिसत नाहीत. आणि त्या संत महात्म्यांनी सांगितलं होतं की बाबा हरिद्वारला तुझे गुरु भेटतील. तेव्हा या गुराख्यानी एक दिवस झाला, दोन दिवस झाला, अजून काही गुरु मिळत नाहीत, म्हणून या गुराख्याने आजपर्यंत जी भिक्षा मागवत होता ती भिक्षा सुद्धा बंद करून टाकली. जोपर्यंत माझे गुरु मिळत नाहीत तोपर्यंत मी भिक्षा सुद्धा ग्रहण करणार नाही, म्हणून केवळ वायुभक्षण करून राहतो. तेव्हा कर्मधर्म संयोगाने एके दिवशी या गुराख्यानी सकाळी सगळ्या पराठे ब्राह्म मुहूर्तावरती उठलेला आहे. गंगेमध्ये स्नान केलेले आणि गंगेमध्ये जेव्हा बुडी मारली, बुडी मारून एकदम वरती पाहिलं तर गंगेच्या काठावरती त्याला आपले गुरु दिसलेले. एक वटवृक्ष दिसलेला आहे, अंगावरती भव्य वस्त्र धारण केलेले, हातामध्ये दंड धारण केलेला आहे, डाव्या हातामध्ये कमंडलो आहेत, पायामध्ये खडावा आहेत, कपाळावरती भस्म आहे, डोक्यावरती जटा धारण केलेले आहेत. तेव्हा या गुराख्याला वाटलं की निश्चित हीच आपली गुरु आहेत, म्हणून तो लोकर गंगेच्या वरती आलेला आहे. आणि धावत धावत जर कुठे गेला असेल तर संत महात्म्यांच्या जवळ गेलेला आहे. आणि संत महात्म्यांच्या जवळ जाऊन पहिल्यांदा साष्टांग दंडवत घातलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडियोज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट

या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्ती सुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। चिंतोपंत टोळ यांच्या घरी विष्णू पंचायतन होतं। ह्या विष्णू पंचायतनाला 1 कोटी तुळशीची पानं वाहण्याचा संकल्प चिंतोपंतांनी केला होता। रोज पहाटे स्नान करून चिंतोपंत तुळशीची पानं गोळा करीत आणि ती विष्णू पंचायतनाला वाहत। त्यांची पूजा चालू असताना कधी कधी स्वामी समर्थ येत असत। स्वामी आले की चिंतोपंत टोळ काय करायचे, तर स्वामींना देवघरात एका पाटावर मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने बसवायचे, श्री दत्तावतारी स्वामींची मनोभावे पूजा करायचे आणि विष्णू सहस्रनाम म्हणून स्वामींच्या चरणांवर तुळशीपत्र वाहायचे। एके दिवशी स्वामी घरी आले असताना चिंतोपंतांनी स्वामींची यथासांग पूजा केली, धूप दाखवला, नैवेद्याचं ताट स्वामींपुढे ठेवलं, साष्टांग नमस्कार घातला, स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि चिंतोपंतांनी स्वामींना साकडं घातलं की स्वामी, तुमचे चरण पूजेसाठी मज सन्निध असावेत, तुमच्या पादुकांची नित्य पूजा व्हावी असं वाटतं, स्वामींनी ह्या भक्तावर कृपा करावी। स्वामींनी चिंतोपंतांकडे पाहिलं, म्हणाले, तुझ्या इच्छा पूर्ण होतील। आणि स्वामी अचानक पाटावर उभे राहिले, क्षणभर चिंतोपंतांकडे पाहिलं आणि झपझप निघून गेले। स्वामी गेले त्या दिशेकडे पाहात चिंतोपंत बराच वेळ उभे होते। नंतर ते घरात आले, त्यांची तीक्ष्ण नजर स्वामी बसले होते त्या पाटाकडे गेली आणि त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला। स्वामींचे चरण पाटावर स्पष्टपणे उमटलेले होते, ओल्या वाळूत पावलं उमटावीत तितकी ती स्पष्ट होती। चिंतोपंत टोळांना परमानंद झाला। स्वामी चरणांची चिंतोपंत टोळ नित्य पूजा करू लागले। पाठ पुसला किंवा घासला तरी ती पावलं तशीच राहिली होती। शेकडो लोकांनी ह्या उमटलेल्या स्वामी चरणांचं दर्शन घेतलं। स्वामींच्या अद्भुत चमत्काराची स्वामी भक्तांना साक्षात प्रचिती आली होती। चिंतोपंतांनी विष्णू सहस्त्रनाम म्हणत तुळशीची पानं स्वामी चरणांवर वाहिली। ज्या दिवशी 1 कोटी तुळशीची पानं वाहण्याचा संकल्प पूर्ण व्हायचा होता, त्या दिवशी पहाटे स्वामी चिंतोपंतांच्या घरी आले। चिंतोपंतांनी आपला संकल्प स्वामींच्या चरणसाक्षीने पूर्ण केला। त्या क्षणी देवघरात अचानक सूर्यप्रकाश दाटावा असा प्रकाश पडला। खोली सुगंधाने भरावी तशी भरून गेली, घमघमाट सुटला। दत्तावतारी स्वामी चिंतोपंतांच्या समोर उभे होते। भगवंताचं साक्षात दर्शन चिंतोपंतांना घडलं। स्वामी भक्तीची ती सुंदर फलश्रुती होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का भगवंताचे सूर हृदयात घुमायला लागले की आनंदाला पंख फुटतात आणि आपण भगवंत अस्तित्वाच्या अवकाशात मुक्तपणे उडू लागतो। हा आनंद फक्त अखंडपणे नामस्मरणात रममाण झालेल्या परमभक्तांनाच मिळतो। म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आपण भगवंत नामातच आपले ज्ञात अस्तित्व विसरावे, देहभान हरपून नाम घ्यावे, तरच भगवंत चरण उमटतात।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे RN पराडकर यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.